0: ਚਰਨਾਵਰਤ ਸਿੱਖਾਂ ਪਿਲਾਇਆ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਦੇਵ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਤੋਂ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਚੱਲੀ, ਮਸੰਦਾ ਨੇ ਫਿਰ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਚਲਾਈ, ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਤੱਕ ਇਹ ਪਰੰਪਰਾ ਚੱਲਦੀ ਰਹੀ, ਪਰ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਨੂੰ ਬਦਲਣੀ ਪਈ, ਸੁਧਾਰ ਕਰਨਾ ਪਿਆ ਕਿ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਉਹੀ ਲੋਕ ਚਰਨ ਦੋ ਦੋ ਕੇ ਪਿਲਾਉਣ ਲੱਗ ਪਏ ਸਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਦੇ ਚਰਨਾਂ ਚ ਕੱਖ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ ਸੀ। ਚਰਨ ਤੇ ਉਹ ਮਹਾਨ ਨੇ ਜਿੱਥੇ ਟਿਕਣ ਤੇ ਖਾਕ ਧੂੜ ਹੋ ਜਾਏ, ਮੱਥੇ ਤੇ ਲਾਣ ਜੋਗਾ ਹੋ ਜਾਏ। ਸੁਰਮਾ ਕੁੰ ਤੋ ਖਾਕ ਔਲੀਆ ਤਾਬਾ ਬੀਨੀ ਇਬਤਦਾਤਾ ਇੰਤਹਾ। ਜੇ ਆਦ ਤੋਂ ਲੈ ਕੇ ਤੂੰ ਅੰਤ ਤੱਕ ਵੇਖਣਾ ਚਾਹੁੰਦਾ ਤਾਂ ਕਿਸੇ ਪਰਮ ਪੁਰਖ ਦੀ ਚਰਨ ਧੂੜ ਨੂੰ ਮਸਤਕ ਤੇ ਲਾ। ਨਾਮ ਰਸੀਆ ਜਿੱਥੇ ਖੜਾ ਹੋਵੇਗਾ ਉਹਦੇ ਕਦਮਾਂ ਨਾਲ ਖਾਕ ਪਵਿੱਤਰ ਹੋ ਜਾਏਗੀ, ਤੇ ਜੇ ਉਹਦੇ ਕਦਮਾਂ ਨਾਲ ਖਾਕ ਪਵਿੱਤਰ ਹੋਵੇਗੀ ਤੇ ਉਹਦੇ ਕਦਮ ਛੋਣ ਨਾਲ ਪਾਣੀ ਵੀ ਪਵਿੱਤਰ ਹੋਵੇਗਾ। ਜਨ ਕੇ ਚਰਨ ਤੀਰਥ ਗੋਟ ਗੰਗਾ, ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਦੇ ਚਰਨ ਮਾਨੋ ਕਰੋੜਾਂ ਗੰਗਾ ਦਾ ਇਸ਼ਨਾਨ ਹੈ, ਕਰੋੜਾਂ ਗੰਗਾ ਉਸ ਤੋਂ ਕੁਰਬਾਨ ਕੀਤੀਆਂ ਜਾਂਦੀਆਂ ਨੇ, ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਦੇ ਚਰਨ ਛੋਹ ਨਾਲ ਪਵਿੱਤਰ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਇੰਝ ਸਮਝ ਲਓ ਬਹੁਤ ਸਾਰੇ ਨਾਮ ਰਸੀਆਂ ਨੇ, ਭਗਤ ਜਨਾਂ ਨੇ ਗੰਗਾ ਦੇ ਕਿਨਾਰੇ ਆਪਣੀਆਂ ਜੁਗੀਆਂ ਬਣਾ ਲਈਆਂ ਸਨ, ਨਾਮ ਜਪਣ ਲਈ ਰੋਜ਼ ਉਸਦੇ ਚਰਨ ਪਾਉਂਦੇ ਸਨ, ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਦੇ ਸਨ, ਜਲ ਪਾਵਨ ਹੋ ਗਿਆ ਸੀ, ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੋ ਗਿਆ ਸੀ। ਇਹ ਹਕੀਕਤ ਹੈ, ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਜੋ ਹੈ ਸੱਚਾਈ ਹੈ ਕਿ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਦੀ ਚਰਨ ਛੋਹ ਨਾਲ ਪਾਣੀ ਪਾਣੀ ਨਹੀਂ ਰਹਿੰਦਾ, ਪਾਣੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੋ ਜਾਂਦਾ ਹੈ, ਖਾਕ ਖਾਕ ਨਹੀਂ ਰਹਿੰਦੀ, ਖਾਕ ਅਕਸੀਰ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਉਂਝ ਬਾਣੀ ਦੀਆਂ ਜਿਹੜੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਨੇ, ਕੋਈ ਕੀਰਤਨ ਹੋ ਰਿਹਾ ਹੋਵੇ ਤੇ ਉਹ ਜਿਹੜੀਆਂ ਲਹਿਰਾਂ ਨੇ ਕੀਰਤਨ ਦੀਆਂ, ਨਾਮ ਜਪ ਦੀਆਂ, ਸਿਮਰਨ ਦੀਆਂ, ਉਹ ਪਾਣੀ ਤੇ ਖਾਕ ਨੂੰ ਜ਼ਿਆਦਾ ਮੁਤਾਸਿਰ ਕਰਨਗੀਆਂ, ਇਤਨੀ ਮੈਰਜ ਕਰਦੇ ਬਹੁਤ ਪ੍ਰਭਾਵਿਤ ਕਰਨਗੀਆਂ ਖਾਕ ਨੂੰ ਔਰ ਪਾਣੀ। ਧਾਰਮਿਕ ਪੁਰਖਾਂ ਨੇ ਬਹੁਤ ਪੁਰਾਣੇ ਸਮੇਂ ਤੋਂ ਖੋਜ ਕੀਤੀ ਹੈ ਕਿ ਨਾਮ ਜਪ ਦਾ, ਨਾਮ ਸਿਮਰਨ ਦਾ ਪਾਣੀ ਤੇ ਖਾਕ ਦੇ ਉੱਤੇ ਬਹੁਤ ਵੱਡਾ ਅਸਰ ਪੈਂਦਾ, ਖਾਕ ਅਕਸੀਰ ਬਣ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਪਾਣੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਬਣ ਜਾਂਦਾ। ਆਖਿਰ ਅਸੀਂ ਪੰਜ ਬਾਣੀਆਂ ਦਾ ਪਾਠ ਕਰਦੇ ਹਾਂ, ਕੰਡਾ ਫੇਰਦੇ ਹਾਂ ਤੇ ਫਿਰ ਪਾਣੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਬਣਦੇ ਇੱਥੇ, ਤੇ ਅੱਠੇ ਪੈਰ ਗੁਰਬਾਣੀ ਦੀਆਂ ਤਰੰਗਾਂ ਨੇ ਔਰ ਇਸ ਪਾਣੀ ਚ ਮਿਸ਼ਰਤ ਆਉਂਦੀਆਂ ਨੇ। ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਹੋਰ ਕਿਧਰੇ ਵੀ ਨਿਜ਼ਾਮ ਦੇਖਣ ਨੂੰ ਨਹੀਂ ਮਿਲਦਾ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਪਾਣੀ ਪਾਣੀ ਨਹੀਂ, ਇਹ ਜਲ ਜਲ ਨਹੀਂ, ਅੰਮ੍ਰਿਤ ਹੈ, ਕਿਉਂਕਿ ਅੰਮ੍ਰਿਤਮਈ ਬਾਣੀ ਦਾ ਸੰਯੋਗ ਹਰ ਵਕਤ ਬਣਿਆ ਹੋਇਆ ਇਸ ਸਰੋਵਰ ਦੇ ਨਾਲ। ਸੋ ਖੈਰ ਮੁਖਤਸਰ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਕਰ ਇਸ਼ਨਾਨ ਗ੍ਰਹਿ ਆਏ, ਆਨੰਦ ਮੰਗਲ ਸੁਖ ਪਾਏ, ਸੰਤੋ ਰਾਮ ਨਾਮ ਨਿਸਤਰੀਏ, ਉਠਤ ਬੈਠਤ ਹਰ ਹਰ ਧਿਆਈਏ, ਅਨ ਦਿਨ ਸੁਪਰਤ ਕਰੀਏ। ਦਿਨ ਰਾਤ ਤੂੰ ਇਹੀ ਸ਼ੁਭ ਕਰਮ ਕਰ ਕਿ ਉਠਦਿਆਂ ਬੈਠਦਿਆਂ ਬਸ ਜਪ, ਵਾਹਿਗੁਰੂ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜਪ, ਇਹੀ ਸੁਕਰਤ ਹੈ। ਇਸ ਤੋਂ ਵੱਡਾ ਹੋਰ ਕੋਈ ਸ਼ੁਭ ਕਰਮ ਨਹੀਂ, ਇਹ ਅਧਿਆਤਮਕ ਇਸ਼ਨਾਨ ਹੈ, ਇਸ ਤੋਂ ਵੱਡੀ ਹੋਰ ਕੋਈ ਪਵਿੱਤਰਤਾ ਨਹੀਂ। ਹਾਂਜੀ, ਅਗਲੀਆਂ ਪੰਕਤੀਆਂ ਸਨ। ਸਾਹਿਬ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਸੰਤ ਦਾ ਜਿਹੜਾ ਬਣਾਇਆ ਹੋਇਆ ਰਸਤਾ ਹੈ, ਧਰਮ ਦਾ ਜਿਹੜਾ ਬਣਾਇਆ ਹੋਇਆ ਰਸਤਾ ਹੈ, ਉਹ ਕੀ ਹੈ? ਉਹ ਪੌੜੀਆਂ ਨੇ। ਤੇ ਮਾਰਗ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਜ਼ਮੀਨੀ ਨਹੀਂ ਕਿ ਭੱਜ ਕੇ ਚੱਲ ਪਾਓ, ਉਹ ਪੌੜੀਆਂ ਨੇ। ਤੇ ਪੌੜੀਆਂ ਤੇ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਚੜ੍ਹਨਾ ਪੈਂਦਾ, ਪੌੜੀਆਂ ਤੇ ਕੋਈ ਭੱਜ ਕੇ ਕਿਤਨੀ ਦੂਰ ਤੱਕ ਜਾਏਗਾ? ਪਰ ਇਹ ਪੌੜੀਆਂ ਅਨੰਤ ਨੇ, ਚੜ੍ਹਨਾ ਹੈ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਸੰਤ ਦਾ ਮਾਰਗ, ਗੁਰੂ ਦਾ ਮਾਰਗ, ਪ੍ਰਭੂ ਦਾ ਮਾਰਗ ਕੋਈ ਜ਼ਮੀਨੀ ਰਸਤਾ ਨਹੀਂ, ਇਹ ਤੇ ਪੌੜੀਆਂ ਨੇ, ਇਹ ਤੇ ਪਹਾੜੀ ਰਸਤਾ ਹੈ। ਇੱਕ ਔਗਟ ਘਾਟੀ ਰਾਮ ਕੀ ਤੈਂ ਚੜ੍ਹੇ ਹੋ ਕਵੀ, ਇਹ ਤੇ ਘਾਟੀ ਹੈ, ਘਾਟੀ ਚਲਕ ਬੈਲ ਇੱਕ ਥਾਕਾ, ਚਲੋ ਗੌਨ ਛਿਟਕਾਈ। ਕਬੀਰ ਕਹਿਣ, ਘਾਟੀ ਤੇ ਚਲਦਿਆਂ ਚਲਦਿਆਂ ਮੇਰਾ ਮਨ ਰੂਪੀ ਬੈਲ ਥੱਕ ਗਿਆ, ਸਿਮਰਨ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਥੱਕ ਗਿਆ, ਨਾਮ ਜਪਦਿਆਂ ਜਪਦਿਆਂ ਥੱਕ ਗਿਆ, ਸਾਧਨਾ ਕਰਦਿਆਂ ਕਰਦਿਆਂ ਥੱਕ ਗਿਆ, ਪਰ ਅਜੇ ਮੈਂ ਮੰਜ਼ਲੇ ਮਕਸੂਦ ਤੇ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚਿਆ। ਤੇ ਚੜ੍ਹਨਾ ਇੱਕ ਪੌੜੀ ਹੈ, ਧਰਮ ਜ਼ਮੀਨੀ ਮਾਰਗ ਨਹੀਂ ਹੈ, ਪੌੜੀਆਂ, ਔਰ ਇਸ ਪੌੜੀਆਂ ਤੇ ਸੁਰਤ ਨੇ ਚੜ੍ਹਨਾ, ਉਸ ਪੌੜੀ ਦੇ ਉੱਤੇ ਸੁਰਤ ਨੂੰ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਚਾੜਨਾ, ਤੇ ਚਾੜਨ ਲੱਗਿਆਂ ਉਖਿਆਈ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਲਾਜ਼ਮੀ ਹੁੰਦੀ ਹੈ। इस वास्ते हर बंदे को जप नहीं हो सकता। जप का मतलब कि सुरत को उच्चा चाड़ना, पानी निमाण की तरफ अपने आप जाता है, उपर चाड़ना हो प्रेशर चाहिए, दबाव चाहिए, सुरत को उपर ले जाना बड़ी करड़ी साधना चाहिए, कड़ी जप। इस वास्ते साहब कहते हैं गुरु का मार्ग, संत का मार्ग, धर्म का मार्ग, जमीनी मार्ग नहीं पौड़ियां ने, तो पहाड़ी रस्ता है। को वड भाग ही पाए, इस रस्ते में कोई बिरला वड भाग ही जो है अबूर करता है, प्राप्त करता है चढ़ चढ़ के। मैं फिर अर्ज करा, आखण औखा साचा नाम जोड़ा कह दिता है मेरे पातशाह ने, जप के कभी देखना बहुत औखा है। वाहिगुरु वाहिगुरु मनुख इंज उचारण करे तो इनू कन नाल सुने, लवज मैं फिर दोहरा दें, तो जब तुम सुन बैठोगे तो नहीं सुनोगे। वाहिगुरु वाहिगुरु रसना करती रहेगी, सुनोगे नहीं, ध्यान किसी और पासे हो जाएगा। सुनते ता सकोगे जे ध्यान हो, धुन ध्यान की साधना, यह शब्द सुरत की साधना, यह पौड़ियां ने, यह चढ़ना है, यह बिखम है, यह मार्ग औखा है नाम सिमरन का। साहब कहन को वड भागे पाए, को विरला वड भागे, इस मार्ग न अबूर करके मंजिले मकसूद पर पहुंचता है। हां जी, इस पौड़ियों से चढ़ के जो मंजिले मकसूद तक पहुंच जाता है, उसके करोड़ों जन्मों के पाप धुल जाते हैं, करोड़ों जन्मों के संस्कार मिट जाते हैं, करोड़ों जन्मों के दुख मिट जाते हैं। एक जन्म का दुख हो शायद असं एक साल में दूर कर छड़िए, कई जन्मों के अंदर संस्कार ने, कई जन्मों के अंदर पाप ने, इकट्ठे ने, ढेर वधदा ही जा रहा है, वधदा जा रहा है। पर इस पौड़ी से चढ़ के जो मंजिले मकसूद से पहुंच जाता है, साहब कहने वे करोड़ों जन्मों के पाप बन जाते हैं, करोड़ों जन्मों के दुख मिट जाते हैं। हां जी, जिस संसार में जिस परिपूर्ण परमात्मा ने अपनी पूरी कला वरताई हुई है, भाव अपनी सता रखी हुई है, और अपनी सता के आसरे के सूर्य चंद तारे जमीन आसमान पशु पंखी सागर हवा सब टिका के रखी हुई है, उसकी उस्तत करो जिसने अपनी कला वरता रखी है, जिसने अपनी सत्या के नाल सारे निजाम जो है काबू किया होया है, उसकी उपमा करो, उसकी महिमा गायन करो। तो तुम आखोगे महिमा गायन करने पुस्तक करनी, तो खुशामद दिल्ली च एक सज्जन मैं कह लगा, बंदे नू भी खुशामद की लोड़ है, आखिर बंदा रब ने बनाया, जब रब खुशामदी है तो बंदा भी खुशामदी है। रब की उपमा करो तो रब बख्शिश करता, ना करो तो नहीं करता। मैं खर भुल गए गल न समझिया ने, तो मैनू कह लगा धार्मिक दुनिया तो यही आख्या जाता ना, रब की उस्तत करो, रब की उपमा करो, तो जे रब न उपमा की लोड़ है तो आखिर बंदे उपमा की लोड़ हो तो फिर निंदा कही गल दी, बंदे भी उस्तत की लोड़ है क्योंकि रब न उस्तत की लोड़ है, तो सारे संत जन कहते हैं उसकी उस्तत करो। हूं उस्तत उस्तत अंतरा की है तो मैं अर्ज कर दें, सूरज भी उस्तत करिए तो साड़ी उस्तत करन नाल इहदे च चमक नहीं है, है ते जे ना करिए तो कोई अंधेरा नहीं हो जाना। परमात्मा नूं वड्डा वड्डा करके आखिए, साड़े वड्डा वड्डा आखण नाल ओह वड्डा नहीं है, ते जे किधरे ना आखिए तो उन्हें छोटा भी नहीं हो जाना। जे सब मिलके आखण पाए वड्डा ना होवे गाट ना जाए, साड़े वड्डा वड्डा आखण नाल ओह वड्डा नहीं है, तो जे ना आखिए तो छोटा भी नहीं हो जाता। दूजी किसी संगीतकार की उपमा करिए उस्तत करिए तो बंदा संगीतकार नहीं बन जाता, किसी महान दार्शनिक कवि की उपमा करिए तो बंदा कवि नहीं बन जाता, किसी करोड़ों पति अरबों पति धनवान की महिमा गायन करिए तो बंदा कोई धनवान नहीं हो जाता, किसी हुक्मरान की उस्तत करिए तो बंदे को कोई राजपाठ नहीं मिल जाता, कोई बंदा हुक्मरान नहीं हो जाता। पर सच जाणो कोई भगवान की उपमा करे तो भगवान ही हो जाता है, कोई गुरु कोई गुरु की महिमा गायन करे तो गुरु वर्गा ही हो जाता है, कोई रब की महिमा गायन करे तो रब वर्गा ही हो जाता है। हुण धनवान की महिमा करिए तो महिमा करने वाला निर्धन बनिया रहे, महिमा क्यों गाइए फिर, गाण का मतलब किसी कलाकार की महिमा गायन करिए आप निगुणे ही बने रह जाओ। तू बड़ा संगीतकार है, महान संगीतकार है, तू संगीत दिया सारिया बारीकियां समझना है। तो आप जब पाठ भी करे तो बेसुरा हो फिर पीती हो तो हुक्मा की संगीतकार भी तो सारा दिन बेसुरा बोली जाना। तू आप उपमा की महान करोगे तो तेरे बोलों में कोई तरतीब कोई नहीं, कोई कविता की झलक नहीं। तो उपमा की धनवान भी तो निर्धनता तेरी बनी हुई है, तो उपमा की हुक्मरान भी तो गुलामी तेरी बनी हुई है। तो हुक्मरान तो बने हैं, गुलामी तेरी बनी हुई है नहीं, तो उस हुक्मरान की उपमा कर जिसकी उपमा कर दिया तू भी राजा हो जाए, तू भी महान हो जाए। तो उस धनवान की उपमा कर कि तेरी सारी की सारी निर्धनता मिट जाए। हम निर्धन जो एहो धन पायो मरते फूट गुमाने। भगत कबीर कहने जिस दिन का मैनू नाम धन प्राप्त होया उस दिन के बड़े बड़े धनवान भी फुट के मरते पे ने। तू है ये परम सुख इसने कितों लभ लिया, ये परम आनंद इसने कितों लभ लिया। तो रब की उपमा करनी रब की लोड़ नहीं, ये साड़ी लोड़ है। तो परमात्मा की उपमा करन वाला आप उपमा योग हो जाता है, परमात्मा वड्डा वड्डा आखण वाला आप वड्डा हो जाता है। परमात्मा का जो हुक्म मन लैंदा उसका हुक्म फिर तीन लोगों से चलता है। इन्नी मैं अर्ज कर दें परमात्मा नाल जो जुड़ जाता है वह सर्वशक्तिमान हो जाता है। इस वास्ते संतों की जुड़े हुए पुरुषों की सुखमनी साहब विच बड़ी महिमा है। कारण कि संत राम ने देह ना भाई, राम की महिमा गायन करदियां करदियां संत राम वर्गा ही हो जाता है, भगत गुरु वर्गा ही हो जाता, सिख गुरु वर्गा ही होता है। गुरु सिख, सिख गुरु है, नानक भेद ना भाई। जिथे भेद बिल्कुल मिल जाए धनवान की उपमा करो निर्धन ते धनवान का भेद बनिया रहेगा, गुणवान की उपमा करो तो निर्गुण ते गुणवान का भेद बने ही रहेगा। और उसी तरीके नाल हुक्मरान की उपमा करो गुलाम ते हुक्मरान का भेद बने ही रहेगा। पर यकीन जानो परमात्मा की उपमा करिए तो परमात्मा से उपमा करने वाले च भेद मिट जाता है, परमात्मा वर्गा ही हो जाता है, गुरु वर्गा ही हो जाता है, अकाल पुरख वर्गा ही हो जाता है। इस वास्ते सहज कहने कि तू उस परिपूर्ण परमात्मा की उस्तत कर जिन्हें अपनी सत्या के नाल सारे जगत में नथिया होया काबू किया होया, तो उसकी महिमा गायन कर तो उसकी उपमा कर। हां जी सतगुरु की सच्ची सिख्या नूं जिहड़े जीव मन लैंदे ने उह सारे दे सारे जीव जंत पवित्र हो जांदे ने, पावन हो जांदे ने। जो सतगुरु की सच्ची सिख्या नूं धारण कर लैंदे ने उह सारे दे सारे जीव पावन हो जांदे ने, पवित्र हो जांदे ने, महान हो जांदे ने। हां जी गुरु ने ऐसी नाम विच दृढ़ता करा दिती है कि जितने विघन ने सब नाश हो गए, सब मिट गए। महाराज कहंदे ने विघन न को लागता गुरु पै अरदास, जिदी हर वक्त अरदास गुरु दे अगों है उत्थे विघन नहीं ने। जिथे अरदास नहीं जिथे गुरु नाल जुड़ना नहीं जिथे गुरु की सिख्या धारण नहीं, पता उठे कितने विघन ने। महाराज की बाणी कहती है कोट विघन तिस लागते जिसनू बिसरे नाव, नानक अन बिन बिलपते जुन सुन्ये घर का। उन्हों ते करोड़ा विघन लगते हैं, सवेरे विघन, दोपहर में विघन, शामी विघन, विघना की जिंदगी लंघती, विघन ही विघन पैंदा। पर महाराज कहने सतगुर ने ऐसी नाम की दृढ़ता करा दी है कि सारे विघन नाश हो गए ने, सारिया बलावां दूर हट गई ने, सारिया रोकां मिट गई ने। हां जी सतगुर की सच्ची साखी नाल शिक्षा दे नाल नाम जप नाल जितने पाप सन सारे दे सारे मिट गए। आत्मा निज घर विच आ गई, मन अपने निजी घर विच आण के जो है वसे। धर्म की सारी साधना है कि किसी तरीके नाल मनुख नूं निज घर की प्राप्ति हो जाए, अपने अस्थान की जो है प्राप्ति हो जाए। तो इस संबंध विच साडे देश विच वख वख तजर्बे होए, जितने तजर्बे होए ये सारे तजर्बात उन्हां दी व्याख्या थोड़े थोड़े जो है समय च मैं ساری دی ساری کر دیا مختصر روپ دے، کیونکہ لکھتی اتہاس ول کم گھٹ تو گھٹ یا ود تو ود 3,500 سال کا ہی ملتا ہے، اس تو پچھے جائیے تو نہیں. تو چلو اتنی دوری تو یاترا آرمبھ کریے. انج کہیے کہ رام تو یاترا آرمبھ کریے. شری رام نے سوچیا کہ منک اپنے نج گھر آوے تو انہوں نے ایک نیم بنایا، مریادا بنائی اور بڑی سختی نال لاگو کی تھی، تے آپ دا نام پی گیا مریادا پرشوتم رام. اج دا اے تہوار قریبن قریبن دیش دے تمام مہاپرشاں نال جڑدا ہے، شری رام نال، مہاتما بدھ نال، مہاویر نال، سکھ جگت نال، گرو گھر وچ. اس واسطے دیوالی قریبن قریبن بڑے خیر مختصر میں عرض کراں. مریادا، زندگی مریادا وچ چاہیے تے من اپنے نج گھر وچ آ جاندا ہے. سارا زور شری رام دا مریادا تے، مریادا دی الگھنا نہ ہو. بڑی پالنا کرنی ہے پتر منکیڑی، پتنی دی مریادا کی ہے، پتی دی کی ہے، راجے دی کی ہے، پرجا دی کی ہے، گرو دی کی ہے، شش دی کی ہے. وڈے برا پرتی چھوٹے برا دا کی فرض ہے تے چھوٹے برا پرتی وڈے برا دا کی فرض ہے؟ بہن بھائی دے رشتیاں دی نیماولی ورس کے مریادا شری رام نے بنا دیتی اور لاگو کر دیتی. پر اس مریادا وچ بہت خشکپنا سی. اس مریادا وچ یہ ہویا کہ بے قصور پتنی نوں وی اگن پریکشا دینی پئے گی. رامن دی قید وچوں جو نکلی تے رام نے کہہ دیتا میں تینوں اگن پریکشا وچ لنگے بنا گھر نہیں لے جا سکتا، تو اگن پریکشا دے، میں مریادا بنائی ہے. تو کہیں اگن پریکشا وچ کوئی کرڑی پریکشا رکھی ہونی جدہ نہ اگن پریکشا رکھ دیتا، وہ پوری اتری، مکمل اتری، گھر لے آیا لیکن دھوبی نے لانچن لا دیتا. تے دھوبی دے محلے وچ انگلیں اٹھ گئی، رام وہی رام ہے جس نے پرشٹی ہوئی پتنی اپنے گھر رکھ لی ہے، حالانکہ اگن پریکشا ہو گئی، پاون پوتر ہو دے گی، گربوتی سی سیتا. دھوبی دے الزام لان نال رام نے سیتا نو گھروں کر دیتا، جبکہ ایک دو مہینے وہ بچے نو جنم دین والی سی گھروں کر دیتا، بھائی توں جا. بڑا کٹھور سلوک ہے. رام دی پوجا کرن والیاں میں آکھاں گا کوئی تھوڑی پتنی تو ایویں کوئی لاچن لا دے گھروں کڈ دے، اگر گھروں کڈ دے گے تو پھر اس رام راج دی لوڑ نہیں ہے. اس رام راج نو کی کرنا ہے جتھے بے قصور پتنی واسطے بھی گھر وچ تھاں نہ ہوئے، ستونتی واسطے بھی گھر وچ تھاں نہ ہوئے، کوئی لاچن لائے تو گھروں کڈ دو. مریادا بنا دیتی سی، گھروں کر دیتا. شمبھوک نام دے جیور نے تپسیا آرمبھ کر دیتی کہ براہمنا نو چنگی نہ لگی، فریاد کی تھی ایک بامنی نے رام دے چرن چ، میرا نوجوان بچہ مر گیا، کس نے ماریا؟ تو ماریا. رام کہنے لگے میں ماریا، عقل ٹکانے ہے تیری؟ ہاں. تیرے راج پاٹ دے شودر بھجن بندگی کرن لگ پے نے، شودر نیم کی الگھنا ہو گئی، مریادا کی الگھنا ہو گئی. اتوں ایک گل سپشٹ ہے کہ رام راج دیچ بھی شودر نو بھجن بندگی کرن دا کوئی اختیار نہیں سی. اور کچھ لو انہاں رامائن دے گیانیاں نو شمبھوک نام دے جیور دے کنا وچ سیسا پگلا کے شیشا کنا چ ڈال دیتا گیا اور انہوں تڑپا تڑپا کے مار دیتا گیا. تو وید منتر سنے نے تے جپ کیوں پیا کرنا ہے؟ میں بہت سارے سادھو سماج جڑے بیراگیاں دے انہوں نے پرشن رکھے ہے، اسے رام راج نے اس دیش دے چ لیا، کیونکہ رام راج پریشد ਇੱਕ ਸੰਸਥਾ ਬਣੀ ਸੀ ਸਿਆਸੀ ਪਾਰਟੀ ਰਹੀ ਨਹੀਂ ਹੈ ਕਿਉਂਕਿ ਇਹਨਾਂ ਇਲਜ਼ਾਮਾਂ ਦਾ ਜਵਾਬ ਕਿਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇਣਗੇ ਕਿਉਂਕਿ ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਥਾਂ ਨਹੀਂ ਸੀ ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਬੇਕਸੂਰ ਇਸਤਰੀ ਵਾਸਤੇ ਵੀ ਘਰ ਵਿੱਚ ਥਾਂ ਨਹੀਂ ਹੈ ਔਰ ਰਾਮ ਰਾਜ ਵਿੱਚ ਪਿਤਾ ਦੇ ਹੁੰਦੇ ਹੋਏ ਬੱਚੇ ਯਤੀਮੀ ਦੀ ਹਾਲਤ ਵਿੱਚ ਪਲਦੇ ਰਹੇ ਬਾਲਮੀਕ ਦੇ ਆਸ਼ਰਮ ਵਿੱਚ ਅਗਾਂਹ ਇੱਕ ਹੋਰ ਮਹਾਂਪੁਰਸ਼ ਆਏ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਕਰਕੇ ਜਾਣਦੇ ਹਾਂ ਸਾਰਾ ਦੇਸ਼ ਜਾਣਦਾ ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਾਮ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਨੂੰ ਇੱਕ ਪਾਸੇ ਰੱਖ ਦਿੱਤਾ ਬਈ ਅਧੂਰੀ ਹੈ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਇਸਤਰੀ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ ਰਹਿ ਜਾਂਦੀ ਇਹਦੇ ਵਿੱਚ ਖੁਸ਼ਕੀ ਹੀ ਖੁਸ਼ਕੀ ਹੈ ਰੋਣੇ ਹੀ ਰੋਣੇ ਨੇ ਰਾਮ ਦੀ ਸਾਰੀ ਆਪਣੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਰੋਂਦਿਆਂ ਹੀ ਬਤੀਤ ਹੋਈ 12 ਸਾਲ ਰੋਂਦੇ ਹੀ ਰਹੇ ਔਰ ਕਿਤੇ ਰੋਵੇ ਰਾਮ ਨਿਕਾਲਾ ਭਇਆ ਸੀਤਾ ਲਕਸ਼ਮਣ ਵਿਛੜ ਗਿਆ ਮੈਂ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਅੱਜ ਦੇ ਇਹਨਾਂ ਬੋਲਾਂ ਨੂੰ ਕਿਧਰੇ ਤੁਸੀਂ ਈਰਸ਼ਾ ਤੇ ਕੋਈ ਤਰਕ ਨਾ ਸਮਝ ਲੈਣੇ ਮੈਂ ਆਪਣੇ ਢੰਗ ਨਾਲ ਪੜਿਆ ਥੋੜਾ ਜਿਹਾ ਅਧਿਐਨ ਕੀਤਾ ਹੋ ਸਕਦਾ ਗਲਤ ਹੋਵੇ ਲੇਕਿਨ ਗਹਿਰੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਨਾਲ ਦੇਖੋਗੇ ਤਾਂ ਜੋ ਕੁਝ ਮੈਂ ਪੜਿਆ ਉਹ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖਿਆ ਇਸ ਨੂੰ ਮੈਂ ਆਪਣੀ ਨਿਗਾਹ ਨਾਲ ਵੇਖਿਆ ਤੁਸੀਂ ਵੀ ਆਪਣੀ ਨਿਗਾਹ ਨਾਲ ਵੇਖ ਲਓ ਤੇ ਭਾਰਤ ਦੇ ਹੋਰ ਲੋਕੀ ਵੀ ਵੇਖ ਲੈਣ ਤੇ ਬਥੇਰਿਆਂ ਕੋਲ ਮੈਂ ਇਹ ਵਿਚਾਰ ਰੱਖੀ ਹੈ ਕਿ ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਥਾਂ ਨਹੀਂ ਹੈ ਤੇ ਕੋਈ ਪੜੋਸੀ ਵੀ ਪਤਨੀ ਤੇ ਲਾਂਛਣ ਲਾ ਦੇ ਕਰੋ ਕੱਢੋ ਕੋਈ ਥਾਂ ਨਹੀਂ ਇਸ ਦੇਸ਼ ਦੇ ਵਿੱਚ ਅਕਸਰ ਇਸਤਰੀਆਂ ਦੇ ਉੱਤੇ ਘਰ ਘਰ ਦੇ ਬਹੁਤੇ ਜ਼ੁਲਮ ਹੋਏ ਮੈਂ ਤੇ ਸਮਝਦਾ ਇਹ ਰਾਮ ਦੀ ਬਣਾਈ ਹੋਈ ਮਰਿਆਦਾ ਕਰਕੇ ਜੇ ਰਾਮ ਆਪਣੇ ਘਰ ਪਤਨੀ ਨੂੰ ਨਹੀਂ ਰੱਖ ਸਕਦੇ ਤੇ ਘਰੋਂ ਬਾਹਰ ਕਰ ਸਕਦੇ ਨੇ ਤੇ ਕਿਵੇਂ ਕਰਨੀ ਕਿਸ ਨੇ ਫਿਰ ਸਨਮਾਨ ਨਾਲ ਰੱਖਣਾ ਹੈ ਘਰ ਵਿੱਚ ਰਾਮ ਤੋਂ ਤੇ ਫਿਰ ਇਹ ਹੀ ਪ੍ਰੇਰਣਾ ਮਿਲੇਗੀ ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਰਾਮ ਫਿਰ ਸ਼ਮੂਕ ਨਾਮ ਦਾ ਜੀਵਨ ਸ਼ੂਦਰ ਸੀ ਵਿਚਾਰਾ ਭਜਨ ਬੰਦਗੀ ਕਰ ਰਿਹਾ ਸੀ ਕਿਧਰੇ ਕਥਾ ਹੋ ਰਹੀ ਸੀ ਤੇ ਬੋਲ ਸੁਣ ਲਏ ਸਨ ਉਸਨੇ ਕਿ ਨਾਮ ਜਪਣ ਨਾਲ ਕਰੋਨਾ ਪਾਪ ਮਿਟ ਜਾਂਦੇ ਨੇ ਜਪਣ ਲੱਗ ਪਿਆ ਤੋ ਸੁਣ ਲਈਏ ਇਹ ਗੱਲ ਸੀਸਾ ਡਾਲ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਕੰਨਾਂ ਵਿੱਚ ਤੜਪਾ ਤੜਪਾ ਕੇ ਮਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੇ ਹੁਕਮ ਨਾਲ ਇਹ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਇਲਜ਼ਾਮ ਨੇ ਤੇ ਗੁਸਤਾਖੇ ਮਾਫ ਪਰਮ ਪੁਰਖ ਤੇ ਉਹ ਹੁੰਦਾ ਜਿਹੜਾ ਇਲਜ਼ਾਮਾਂ ਤੋਂ ਬਰੀ ਹੋਵੇ ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਕੋਈ ਲਾਛਣ ਨਾ ਲਾ ਸਕੇ ਜਿਹਦੇ ਉੱਤੇ ਕੋਈ ਇਲਜ਼ਾਮ ਨਾ ਲਾ ਸਕੇ ਤੋ ਅਗਾਂਹ ਚੱਲੀਏ ਸ਼੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ ਦੀ ਬਣਾਈ ਹੋਈ ਸਾਰੀ ਮਰਿਆਦਾ ਦੀ ਦਜੀਆਂ ਉਡਾ ਦਿੱਤੀਆਂ ਇੱਕ ਪਾਸੇ ਰੱਖ ਦਿੱਤੀ ਔਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਮੈਨੂੰ ਇਹ ਮਰਿਆਦਾ ਪ੍ਰਵਾਨ ਹੀ ਨਹੀਂ ਕਬੂਲ ਨਹੀਂ ਮੈਂ ਨਹੀਂ ਪ੍ਰਵਾਨ ਕਰਦਾ ਇਸ ਵਾਸਤੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੂੰ ਕਿਸੇ ਨੇ ਮਰਿਆਦਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਨਹੀਂ ਆਖਿਆ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਆਖਿਆ ਲੀਲਾ ਪੁਰਸ਼ੋਤਮ ਜਨਮ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ ਮਰਨ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ ਨਫਾ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ ਨੁਕਸਾਨ ਇੱਕ ਲੀਲਾ ਹੈ ਤੇ ਰੋਣਾ ਕਿਹੜੀ ਗੱਲ ਦਾ ਇਸ ਵਾਸਤੇ ਹੰਝੂ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ ਰੋਣਾ ਪਿੱਟਣਾ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਵਿੱਚ ਨਹੀਂ ਹੈ ਦੁੱਖ ਹੈ ਸੁੱਖ ਹੈ ਹਾਣ ਹੈ ਲਾਭ ਹੈ ਗਵਾਲਿਆਂ ਨਾਲ ਗਊਆਂ ਚਾਰਨਾ ਜਾਂ ਦੁਆਰਕਾ ਦੇ ਸਿੰਘਾਸਣ ਤੇ ਬੈਠਣਾ ਦਰ ਦਰ ਦੀ ਖਾਕ ਛਾਣਨੀ ਹੈ ਜਾਂ ਗਲੇ ਵਿੱਚ ਮੋਤੀਆਂ ਦੀ ਮਾਲਾ ਪਹਿਨਣੀ ਹੈ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨੱਚਦੀ ਹੋਈ ਟੱਪਦੀ ਹੋਈ ਮੁਸਕਰਾਉਂਦੀ ਹੋਈ ਹੈ ਇਸ ਵਾਸਤੇ ਸਾਡੇ ਦੇਸ਼ ਦੇ ਕੁਝ ਆਲਮਾਂ ਨੇ ਇੰਝ ਕਹਿ ਦਿੱਤਾ ਕਿ ਰਾਮ ਅੰਸਾ ਅਵਤਾਰ ਨੇ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਸੰਪੂਰਨ ਅਵਤਾਰ ਨੇ ਇਹ ਤੇ ਖੁਦ ਹਿੰਦੂ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਜੋ ਬ੍ਰਾਹਮਣ ਕਥਾਵਾਚਕ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਉਹਨਾਂ ਦੇ ਬੋਲ ਜੋ ਉਹਨਾਂ ਦੇ ਧਰਮ ਗ੍ਰੰਥਾਂ ਵਿੱਚ ਲਿਖਿਆ ਹੈ ਉਹਨਾਂ ਦੀਆਂ ਵਿਚਾਰਾਂ ਮੈਂ ਤੁਹਾਡੇ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਰਿਹਾ ਆਪਣੀ ਤਰਫੋਂ ਇੱਕ ਅੱਖਰ ਵੀ ਨਹੀਂ ਇੱਕ ਸ਼ਬਦ ਵੀ ਨਹੀਂ ਲੀਲਾ ਪਰਸ਼ੋਤਮ ਜ਼ਿੰਦਗੀ ਸਾਰੀ ਮੁਸਕਰਾਉਂਦੀ ਹੋਈ ਉਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਜੋ ਜੀਵਨ ਨੂੰ ਰੁਲਾ ਕੇ ਰੱਖ ਦੇਵੇ ਔਰ ਖੁਸ਼ਕਸਾਲੀ ਤੇ ਬੰਜਰ ਬਣਾ ਦੇਵੇ ਉਹ ਕੋਰੀਆਂ ਮਰਿਆਦਾਵਾਂ ਕੱਢ ਦਿੱਤੀਆਂ ਸਵਾਲ ਇਹ ਮਰਿਆਦਾ ਮਨੁੱਖ ਲਈ ਹੈ ਕਿ ਮਨੁੱਖ ਮਰਿਆਦਾ ਲਈ ਹੈ ਮਰਿਆਦਾ ਦੇ ਉੱਤੋਂ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਕੁਰਬਾਨ ਕਰੋਗੇ ਜਾਂ ਮਨੁੱਖ ਦੇ ਉੱਤੇ ਮਰਿਆਦਾ ਕੁਰਬਾਨ ਕਰੋਗੇ ਸ੍ਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਨੇ ਚੋਣ ਕੀਤੀ ਜਿੱਥੇ ਦੋਵਾਂ ਨੂੰ ਚੁਣਨ ਦੀ ਗੱਲ ਆਵੇ ਉੱਥੇ ਮੈਂ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਬਚਾਵਾਂਗਾ ਮਰਿਆਦਾ ਨੂੰ ਕੁਰਬਾਨ ਕਰ ਦਿਆਂਗਾ ਮਰਿਆਦਾ ਤਾਂ ਇਹ ਹੈ ਸੱਚ ਬੋਲਣਾ ਪਰ ਜੇ ਮੈਂ ਝੂਠ ਬੋਲ ਕੇ ਵੀ ਪਾਂਡੂਆਂ ਨੂੰ ਜਿਤਾਉਣਾ ਹੋਵੇ ਤਾਂ ਜਿਤਾਵਾਂਗਾ ਉਹਨੇ ਝੂਠ ਬੋਲਿਆ ਮੈਦਾਨ ਨੇ ਜੰਗ ਵਿੱਚ अश्वत्थामा हतो अश्वत्थामा मर गया। युधिष्ठिर नो के मर्यादा ते है परम पुरुष सच बोले असूल ते है परंपरा ते है कहने लगे नहीं। अगर इस मर्यादा विच पांडु मर गए तो पांडुआ का मरना मजलूम का मरना, पांडुआ का मरना सच का मरना, पांडुआ का मरना इंसाफ का मरना हो जाएगा। इन्हों की मौत मैं कबूल नहीं, मैं झूठ भी बोल रहा बोले है। और मैं अर्ज करा सारी जिंदगी का अध्ययन करो मुताला करो तुम मर्यादा किधरे नहीं मिलेगी। जो जो मैं जोड़ छली चंद्रावल कान किशन जादम भया पार जात गोपी ले आया बिंदरा बन में रंग गया। हुण जिस तरह के ढंग नाल छल के चंद्रावल नूं लैंदा गया चचेरी भैण सी राधा दी और उत्थों मर्यादा नूं सामने रखी ये कम भुल के भी राम नहीं कर सकते, कृष्ण कर सकता राम नहीं कर सकता। सुभद्रा हरण जिस ढंग नाल मदद की थी कृष्ण ने सुभद्रा दे हरण देच ये राम नहीं कर सकते। ते जब श्री कृष्ण ते कोई उंगल उठांदा सी कहण लगे सब कुछ ले लै, अगर हिरदा शुद्ध है तो जो कुछ भी है सब शुद्ध है, अगर हिरदा अशुद्ध है तो जो कुछ भी है फिर वो अशुद्ध है। इद उत्ते एक गाथा है मुख्तसर वो भी मैं कह दिया तो फिर मैं अगे चला। कहिंदे ने सखियां श्री कृष्ण दिया जमुना तो पार जाके दुर्भाषा ऋषि नूं भोजन कराना चाहदियां सन, पर जमुना उस दिन चढ़ी हुई बड़ी जोर दी, पार जाना बड़ा औखा। ओ जमाना जब पुल नहीं आते सन, लोग तैर के पार करते सन, उंज लंघ के पार करते सन या नौका, ते चढ़ी हुई इतनी जमुना ना नौका चल सके ते ना उंज लंघ के बंदा पार कर सकता सी। ते गईयां श्री कृष्ण जी पास भई दुर्भाषा ऋषि नूं भोजन जरूर छकाना ते की करिए। ते सारियां सखियां कोल भोजन दे परोसे थाल, श्री कृष्ण कहन लगे जाके जमुना दे अगों फरियाद करो, हे जमुना जे दुर्भाषा ऋषि निराहारी है जे कृष्ण जती है ते तू सानू रस्ता दे दे। गाथा है तो मैं जमुना ने रस्ता दे दिता ते सारी सखियां कोल जिहड़े थाल सन्ना भोजन दे दुर्भाषा सारे ही खा गया। हैरान हो गया इतना खा के ये निराहारी है ते सौ सौ सखियां पत्नियां कहिंदे 16,000 पटनानियां सन श्री कृष्ण दी। असि तो एवें मुहम्मद साहब ते इल्जाम लाने उहदियां 10 पत्नियां सन श्री कृष्ण दियां 16,000 पटनानियां ने। मेरे ख्याल सारी मथुरा उहनां दियां पटनानियां ही सन, इंज लगता है भरिया पिया सी मथुरा। हकीकत है ये तो गाथा है पुराणक गाथावां है ते मैं एक एक अखर तुहानूं पढ़ के सुना रहा अपनी तरफ एक शब्द भी जोड़ नहीं रहा। 16,000 पटनानियां भी जे कृष्ण जती है तो रस्ता दे रहे, दुर्भाषा निराहारी है तो रस्ता दे रहे। मिल गया रस्ता ते हुण आखिर प्रश्न भी इन्हां सखियां ने दुर्भाषा ते कीता भी तुसी निराहारी ते 16 थल भोजन दे छक गए साडे ते, कृष्ण जती ते आनंद पटराणियां उस दी गल समझ च नहीं आई। तो दुर्भाषा ने कह दिता भोजन की इच्छा ना होवे ते भोजन कीता जाए निराहारी, ग्रस्त की इच्छा नहीं है ते ग्रस्त च प्रवृत्त होया जाए फर्ज की पूर्ति लई हो जती। वो निरीक्षित ने मैं निरीक्षित हाँ इस वास्ते वो जती है मैं निराहारी हाँ, मैं सारा दिन भोजन नू याद नहीं करता भजन करता, भोजन मिल गया तो ठीक ना मिले तो ठीक, मैं निराहारी हाँ। गल सखियां दी कुछ समझ च आई पर गुस्ताखी माफ बाद विच पैरोकार जो कृष्ण दे पैदा होए तो उन्होंने सोचा नच टप के कोई भगवान हो सकता है तो शायद नच टप के कोई भगत भी हो सकता है, तो ब्राह्मणा ने तौर तरीके चलाए नचो टपो मंदिर नाच गाने दे अखाड़े बन गए। जे कृष्ण नाल सखियां दे निरत कर सकदा है तो हुण मंदरां विच देवदासियां चाहीदियां ने, तो देवदासियां दे अखाड़े बन गए मंदर। अज भी बहुत सारे मंदर देवदासियां दे अखाड़े बने हुए हैं, खास करके तमिलनाडु, कर्नाटका ते आंध्रा, थोड़ा जिहा महाराष्ट्र का हिस्सा। आवाज उठ गई है प्रथा खत्म होनी चाहिए। मंदिर दुराचार के अड्डे बन गए, गंदगी के अखाड़े बन गए, और मंदिरों में यह गंदगी हजारों साल तो देखी गई। रूहे जमीन विच इक्को एक हिंदुस्तान विच पावन पवित्र मंदिर सी और है हरिमंदर साहब, उहदे नाल भी इन्होंने गंदगी जोड़न की कोशिश की थी। भई इत्थे नग्न बीबियां मिलियां, कौन दसे तुसी नंगे हो तो बीबियां की नग्नता का जिक्र कर दे, नंगे तो तुसी हो। हकीकत यह है, असलियत यह है, सच्चाई तो यह है। इत्थे कोई देवदासियां की प्रथा नहीं है, जिथे देवदासियां की प्रथा है यह सिलसिला उत्थे वेखो जाके, और खुले रूप में मौजूद है। यह सिलसिला तोरनार के मंदिर देखो, खजुराहे के मंदिर देखो, चित्रां विच देख लो, मूर्तियां विच देख लो, इत्थे नहीं है। इत्थे ते केवल सिफ तो सलाह है हरी दी, इस वास्ते हरी का मंदिर है। मैं फिर अर्ज करा इन बहुता स्वर्ण मंदिर ते गोल्डन टैंपल ना आख्या करो, हरी का मंदिर यह तो है ही हरी मंदिर। महाराजा रणजीत सिंह ने सोना लवाया तो तुम स्वर्ण मंदिर आखो, तो सोने का मंदिर सिर्फ सोने का मंदिर नहीं, हरी का मंदिर है, यह गुरु का मंदिर है, पुराना नाम है हरी मंदिर। यह हरी का दरबार है, दरबार साहब है, निरा अपनी रसना देते इस गोल्डन टैंपल, गोल्डन टैंपल करके ना चढ़ाओ, स्वर्ण मंदिर स्वर्ण मंदिर। यह कोई सोने की महिमा नहीं, ये तो हरी की महिमा है। कभी ग्वाल जब इत्थे आया ना, कभी ग्वाल गुरु अर्जन देव जी महाराज का समकाली होया, दर्शन करने तो बाद उस ग्वाल कवि ने जो हरिमंदर साहब के संबंध छंद लिखिया वो मैं तुम्हें सरवण करावा। वो कहिंदा है, राजे सुर ऊहां तो इहां साधु सुर राजे सदा, सुदा है ऊहां तो इहां सुदा सर दर्स है। बैकुंठ ते दरबार साहब, बैकुंठ ते हरिमंदर, दोवां नूं सामने रख के कंपेयर करता है, मुकाबला करता है। कहिंदा है बैकुंठ दे च देवते विराजदे ने, ते इह ऐसा है इत्थे सिर्फ देवते नहीं, देवते भी नहीं ते साधु भी ने, साधना करन वाले भी है ना ते ज्ञानवान भी है ने। राजे सुर ऊहां तो इहां साधु सुर राजे सदा, सुधा है ऊहां तो इहां सुधा सर दर्श है। सुनया बैकुंठ देश देवतियां कोल अमृत का कुंभ है, ग्वाल कहन होवे पे इत्थे अमृत का सरोवर है, तो ते कुंभ ही है ना। सुधा है ऊहां तो इहां सुधा सर दर्श है, पान किए वांके होत अमर सो मरुं के, जीवन मुकत ये सबको बरस है। वह जिहड़ा बैकुंठ दे च अमृत है पिया कुंभ दे च, जिहड़ा पी लवे वो मरदा नहीं, पर यह अमृत जो छक लवे मरण का भय नहीं रहिंदा, जीवन मुकत हो जाता है। जीवन मुकत ये सबको परस है। ग्वाल कवि योगिन को दुर्लभ कहा है वो अमृत जिहड़ा देवतियां दा है सिर्फ योगियां लई है, त्यागियां लई है। ग्वाल कवि योगन को दुर्लभ कहा है वो, योगी भोगी दोवन को होत इहां हर्ष है, ते योगियां ले भी है भोगियां ले भी। ग्वाल कवि योगन को दुर्लभ कहा है वो, योगी भोगी दोवन को होत इहां हर्ष है। उहां हरि मंदिर इहां हरि गुरु मंदिर, या ते गुरपुर सुरपुर ते सरस है। कवि ग्वाल कहने अगर मैनू कोई चुनन वास्ते कहे तू बैकुंठ चुनना है ए गुरु की नगरी नो चुनना है, तो कहिंदा बैकुंठ दे ते सिर्फ हरि दा ही मंदिर है ना, इत्थे हरि दा भी मंदिर ते गुरु दा भी मंदिर। यां ते गुरपुर सुरपुर ते सरस है, इस वास्ते देवतियां दे मंडल दे नालों गुरु की पूरी महान है। इत्थे हरि दा मंदिर है, इत्थे गुरु दा मंदिर है, इत्थे साधु बैठे ने, इत्थे ज्ञानी बैठे ने, इत्थे अमृत दा सरोवर है। कभी ग्वाल कहते ने ऐ परमात्मा मैं तेरी बनाई हुई बैकुंठ तो भी जो है इस तो कुर्बान करदा, इतनी महान है मैं इस दी चोण करदा। तो खिमा करने देवदासियां नाल अपवित्र होए हिंदुस्तान दे देशतर मंदर, नाच गाने दे अखाड़े बने हुए देशतर मंदर, पखंड ते तरह तरह दे डिंब दे बने हुए ये मंदर। अकाली दे मंदर सवेरे रोज संडा या बकरा कट के भेज करो ते खून नाल ताली काली नूं तिलक दे हो। मैं तीन दिन लगातार गया, पहली दफा जब कलकत्ते गया सी मंदर देखण, तीन दिन मैं रोज गया। सवेरे कथा ते लाया मैं अपने नाल दे साथी नूं, भावें संगतां बड़ियां औखियां होईयां ते संगतां नूं बाद विच पता चले इत्थे काली दे मंदर नस जांदा सवेरे सवेरे, ते मैं अपने ढंग नाल चला जावां। शिकंजा उन्होंने एक बनाया होया मूर्ति के सामने, तो शिकंजे च पुने वाले दिन ते संडे नूं कहिंदे ने संडा कटदे ने रोज बकरा कटदे, उत्थे खड़े होके जो मंत्र मंत्र पढ़ते सन ते जो सारी पूजा प्रतिष्ठा करते सन मैं वो देखण दो तीन दिन लगातार गया। जैसे शिकंजे च पाके बकरे नूं वढ़दे ने फिर वो खून दे तिलक जिहड़े जिन्ने यात्रू आए हुंदे ने दर्शनार्थी उन्हां दे मत्थिआं ते लांदे ने, अंदर मूर्तियां नूं लांदे ने, फिर उस बकरे का जो है मांस उसे मंदिर विच प्रसाद के रूप में तोल तोल के मुल दिता जाता। प्रसाद है प्रसाद मुल दिता जाएगा। तो मैं तीन दिन लगातार देख के ना तो क्या करने उन्हें सोच लिया कि मेरे ये बड़े श्रद्धालु ने बड़े भगत ने तीन दिन दे आ रहे हैं काफी देर दे इतने बैठे रहेंगे। तो मैं कह लगे सरदार जी आपका इस मंदिर के संबंध में क्या भाव है। मैंने कहा बहुत अच्छा बूचड़खाना है, बहुत अच्छा बहुत अच्छा, ऐसा और कहीं नहीं है, मैंने कहीं नहीं देखा, बहुत अच्छा पावन पवित्र ढंग से ये बूचड़खाना बनाया गया है, इसको मंदिर कौन कहेगा। यहां ना भजन ना बंदगी, खून के तिलक लगाए जाते हैं और यही खून का प्रसाद बांटा जाता है, और क्या है यहां। ये हकीकत है। भैरो है उन्हों शराब पिलाओ भैरो दे मंदर, कहने ने ये बर्फ ही नहीं खांदा कड़ा प्रसाद है तो शराब पींदा, पेट करो शराब। पुजारियां ने आप शराब पीनी सी भैरो नूं अगे कीता, पुजारियां ने आप संडे खाने सन काली नूं अगे कीता, हकीकत इतनी। पुजारियां ने आप नाच वेखना सी तो कृष्ण दी रास नूं अगे कीता, ते पुजारियां ने आप भ्रष्ट होना सी क्षमा करनी कृष्ण नूं अगे कीता, ते इंज मंदर भ्रष्ट हो गए सारे दे सारे, निजाम भ्रष्ट होया और पुजारी तबके तो होया। उनते गुरु घर देच ग्रंथी सिंह कहते ने गुरु ग्रंथ साहब जी महाराज की पूजा प्रतिष्ठा करने वाले नो, पर किसी वक्त एक दरबार साहब देच हरिमंदर साहब की जो पूजा करते सन उन्होंने ग्रंथी सिंह नहीं कहते सन पुजारी कहते सन। कुछ समा ये रौरी ती रही है पुजारी। गुरु तेग बहादुर साहब जी महाराज दर्शन करना है गुरु तेग बहादुर साहब, ते पुजारियां ने बूहे बंद कर देते, ते आखिया नहीं गुरु तुसी अंदर नहीं आ सकते। पुजारियों ने अपनी बड़ी महिमा बनाई हुई सी, बड़ी महिमा बड़ी प्रतिष्ठा, ते उन्होंने डर पै गया इस मंदिर का मालिक आ गया ते साड़ी केड़ी गल लैनी, मालिक नूं बाहर ही रखो आप मालिक बने रहो कड्डो मालिक नूं बाहर। इस पुजारी तबके के उत्ते पुराना एक बहुत वड्डा इल्जाम है गुरु तेग बहादुर साहब नूं अंदर नहीं दाखल होण दिता। वो जिहड़ा गुरुद्वारा तुसी देखदे हो थड़ा साहब सतगुरु नूं इत्थे बैठना पिया अंदर नहीं जा सकते। तो मैं जो प्राचीन इतिहासक ग्रंथां विच पंक्तियां पढ़िया गुरु तेग बहादुर साहब जी की रचना तो यह बोल निकले औखे ना होना, ए मसंद जो अमृत सरिए कृष्ण अगन के अंदर सड़िए। पंक्ति इंज है उस तरीके नाल नहीं है जिहड़ी आम कहिंदे ने अमृत सरिए अंदर सड़ी, इस तरह की गल नहीं है। इस तरह की कोई गल गुरु तेग बहादुर साहब ने नहीं आखी। भगतां की नगरी, साधुआं की नगरी, ज्ञानियां की नगरी, यह शब्द किन्ना नहीं वरते गुरु तेग बहादुर साहब ने। ए मसंद जो अमृत सरिए, यह जिहड़ा पुजारी तबका अमृतसर दा है, यह जिहड़ा मसंद तबका अमृतसर दा है। ए मसंद जो अमृत सरिए कृष्ण अगन के अंतर सरिए,
1: ਇਹ ਤੇ ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਦੀ ਅੱਗ ਦੇ ਵਿੱਚ ਜਲਦੇ ਹੀ ਰਹਿਣਗੇ, ਜਲਦੇ ਹੀ ਰਹਿਣਗੇ। ਤ੍ਰਿਸ਼ਨਾ ਹੀ ਪ੍ਰਧਾਨ, ਮਾਇਆ ਹੀ ਪ੍ਰਧਾਨ ਇਹਨਾਂ ਲਈ, ਹੋਰ ਕੁਛ ਨਹੀਂ। ਗੁਰੂ ਕੌਮ ਦੇਸ਼ ਧਰਮ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਇਹ ਮਸੰਦ ਜੋ ਅੰਮ੍ਰਿਤ ਸਰੀਏ ਤ੍ਰਿਸ਼ਨ ਅਗਨ ਕੇ ਅੰਤਰ ਸਰੀਏ, ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇੱਕ ਵਰ ਵੀ ਦੇ ਗਏ, ਮਾਈਆਂ ਰੱਬ ਰਜਾਈਆਂ। ਇਹ ਵੀ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਦੀ ਰਚਨਾ ਤੋਂ ਨਿਕਲਿਆ। ਤੇ ਮੈਂ ਦੇਖਦਾ ਜਿਸ ਢੰਗ ਦੀ ਸੇਵਾ ਇੱਥੋਂ ਦੀਆਂ ਬੀਬੀਆਂ ਕਰ ਲੈਂਦੀਆਂ ਨੇ, ਇਹਦੇ ਸਪਸ਼ਟ ਰੂਪ ਵਿੱਚ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦਾ ਮੈਨੂੰ ਵਰ ਦਿਖਾਈ ਦਿੰਦਾ। ਪਰ ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ, ਮਸੰਦ ਟੋਲੇ ਨੂੰ ਕਦੀ ਕਦੀ ਵੇਖ ਕੇ, ਉਹਨਾਂ ਦੀ ਈਰਖਾ ਨੂੰ ਵੇਖ ਕੇ, ਤੇ ਗੁਰੂ ਤੇਗ ਬਹਾਦਰ ਸਾਹਿਬ ਜੀ ਦੇ ਇਹ ਬੋਲ ਵੀ ਯਾਦ ਆ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਇਹ ਮਸੰਦ ਜੋ ਅੰਮ੍ਰਿਤ ਸਰੀਏ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਅਗਨ ਕੇ ਅੰਤਰ ਸਰੀਏ। ਆਹ ਵੀ ਹਕੀਕਤ ਉਜਾਗਰ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਆਹ ਵੀ ਬੜੀ ਗੱਲ ਸਾਹਮਣੇ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਗੁਰੂਦੇਵ ਦੇ ਬੋਲ ਇੱਕ ਪਾਠੀ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪੜ੍ਹ ਕੇ ਮੈਂ ਤੁਹਾਨੂੰ ਸੁਣਾਇਆ। ਤਾਂ ਪੁਜਾਰੀਆਂ ਨੇ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਜੀ ਦੀ ਰੂਪ ਰੇਖਾ ਇਤਨੀ ਵਿਗਾੜੀ, ਰਾਸਾਂ ਰਚ ਰਚ ਕੇ, ਲੀਲਾ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਰਚ ਰਚ ਕੇ ਮੰਦਰਾਂ ਨੂੰ ਨਾਚ ਗਾਣਿਆਂ ਦਾ ਅਖਾੜਾ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, ਕੁੰਭੀ ਨਰਕ ਬਣਾ ਦਿੱਤਾ। ਕਿਧਰੋ ਭੈਰੋ ਦੀ ਮੂਰਤੀ ਰੱਖੋ ਪਿਲਾਓ ਸ਼ਰਾਬ, ਕਿਧਰੇ ਕਾਲੀ ਦੀ ਮੂਰਤੀ ਰੱਖੋ ਅੱਗੋਂ ਸੰਡੇ ਭੇਟ ਕਰੋ। ਨਿਰਤ ਗਾਇਨ ਤਰ੍ਹਾਂ ਤਰ੍ਹਾਂ ਦੇ ਛਲ ਤੇ ਕਪਟ ਮੰਦਰਾਂ ਵਿੱਚ ਇਕੱਠੇ। ਤਾਂ ਖਿਮਾ ਕਰਨੇ ਇੱਕ ਹੋਰ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ ਆਏ ਅੱਜ ਤੋਂ ਗਾਲਬਨ 2500 ਸਾਲ ਪਹਿਲੇ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਰਾਮ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਦੀ ਤੇ ਭਰਪੂਰ ਕਿਸੇ ਹੱਦ ਤੱਕ ਨਿੰਦਾ ਕੀਤੀ, ਪਰੇ ਸੁੱਟਿਆ, ਪਰ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਲੀਲਾ ਨੂੰ ਵੀ ਤਿਲਾਂਜਲੀ ਦੇ ਦਿੱਤੀ। ਆਖਿਆ ਨਹੀਂ, ਇਹ ਲੀਲਾ ਵੀ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦੀ ਜੋ ਬੰਦੇ ਨੂੰ ਦੁਰਾਚਾਰੀ ਬਣਾ ਦੇਵੇ, ਇਹ ਮਰਿਆਦਾ ਵੀ ਨਹੀਂ ਚਾਹੀਦੀ ਜੋ ਬੰਦੇ ਨੂੰ ਜ਼ਾਰੋ ਜ਼ਾਰੋਂ ਤੇ ਮਜਬੂਰ ਕਰ ਦੇਵੇ। ਕਹਿੰਦੇ ਕਾਨੂੰਨ ਹੈ ਜੀ, ਕਾਨੂੰਨ ਹੈ, ਕਾਨੂੰਨ ਜੋ ਤੋੜੇਗਾ ਉਹਦੇ ਨਾਲ ਇਹ ਹੋਵੇਗਾ। ਪਰ ਸਵਾਲ ਇਹ ਪੈਦਾ ਹੁੰਦਾ, ਕੋਈ ਕਿਉਂ ਮਜਬੂਰ ਹੋਇਆ ਕਾਨੂੰਨ ਤੋੜਨ ਤੇ? ਸੋਚੋ ਤੇ ਸਹੀ, ਕਾਨੂੰਨ ਬੰਦੇ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਲਈ ਬਣਾਇਆ, ਤੇ ਕਾਨੂੰਨ ਹੀ ਬੰਦਿਆਂ ਨੂੰ ਮਾਰਨ ਲੱਗ ਪਏ, ਫਿਰ ਬੰਦਾ ਕੀ ਕਰੇਗਾ, ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਕੀ ਕਰੇਗਾ? ਕਾਨੂੰਨ ਤੇ ਹੁੰਦਾ ਹੈ ਮਨੁੱਖ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਲਈ, ਮਨੁੱਖ ਦੀ ਇੱਜ਼ਤ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਲਈ, ਮਨੁੱਖ ਦੀ ਸੰਪਦਾ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਲਈ, ਮਨੁੱਖ ਦੀ ਮਾਣ ਮਰਿਆਦਾ ਦੀ ਹਿਫਾਜ਼ਤ ਲਈ। ਕਾਨੂੰਨ ਤੇ ਹੁੰਦਾ ਇਸ ਲਈ ਅਗਲੇ ਦਾ ਹੱਕ ਉਸਨੂੰ ਪ੍ਰਾਪਤ ਹੋਵੇ, ਤੇ ਕਾਨੂੰਨ ਹੱਕ ਖੋਣ ਲੱਗ ਪਏ, ਕਾਨੂੰਨ ਹੀ ਬੇਇੱਜ਼ਤ ਕਰਨ ਲੱਗ ਪਏ, ਕਾਨੂੰਨ ਹੀ ਮਾਰਨ ਲੱਗ ਪਏ। ਤਾਂ ਫਿਰ ਮਜਬੂਰਨ ਮਨੁੱਖ ਉਸ ਕਾਨੂੰਨ ਨੂੰ ਮਾਰਨ ਲੱਗ ਪੈਂਦਾ ਜਿਹੜਾ ਕਾਨੂੰਨ ਉਸ ਨੂੰ ਮਾਰੇ, ਮਜਬੂਰੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਇਹ ਉਸਦੀ ਮਜਬੂਰੀ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ। ਤਾਂ ਦੂਰ ਦ੍ਰਿਸ਼ਟੀ ਨਾਲ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਨੇ ਦੇਖਿਆ, ਥੋੜੇ ਰੂਪ ਵਿੱਚ ਰਾਮ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਨੂੰ ਮੰਨਿਆ ਜਾ ਰਿਹਾ ਸੀ, ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਲੀਲਾ ਦਾ ਬੜਾ ਜ਼ੋਰ ਸ਼ੋਰ ਸੀ। ਤਾਂ ਆਗਮਨ ਹੋਇਆ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਦਾ, ਉਹਨਾਂ ਨੇ ਇਹਨਾਂ ਦੋਵੇਂ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦਾ ਜੋ ਅਸਰ ਸੀ ਇਸ ਦੇਸ਼ ਵਿੱਚ ਖਤਮ ਕਰਨ ਦੀ ਕੋਸ਼ਿਸ਼ ਕੀਤੀ, ਵੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਦੀ ਲੀਲਾ ਨੇ ਭ੍ਰਸ਼ਟ ਤੇ ਦੁਰਾਚਾਰੀ ਬਣਾ ਦਿੱਤਾ, ਰਾਮ ਦੀ ਮਰਿਆਦਾ ਨੇ ਮਰਿਆਦਾ ਇਤਨੀ ਕਰੜੀ ਕਰ ਦਿੱਤੀ ਹੈ ਜ਼ਿੰਦਗੀ ਨਰਕ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਗਈ, ਦੋਜ਼ਖ ਬਣ ਕੇ ਰਹਿ ਗਈ। ਸ਼ੂਦਰ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ, ਇਸਤਰੀ ਵਾਸਤੇ ਕੋਈ ਜਗ੍ਹਾ ਨਹੀਂ। ਜਿੱਥੇ ਵਾਲਮੀਕਿ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਸੰਦੂਕ ਨਾਮ ਦੇ ਜੀਵਰ ਦੇ ਬਾਰੇ ਲਿਖਿਆ, ਉਹਨੂੰ ਫਾਂਸੀ ਤੇ ਚਾੜ ਦਿੱਤਾ ਗਿਆ, ਸ਼ੀਸ਼ਾ ਪਿਘਲਾ ਕੇ ਮਾਰ ਦਿੱਤਾ ਗਿਆ, ਉੱਥੇ ਤੁਲਸੀ ਰਾਮਾਇਣ ਦੇ ਵਿੱਚ ਤੁਲਸੀ ਇੰਝ ਕਹਿੰਦਾ, ਡੋਰ ਗਵਾਰ ਸ਼ੂਦਰ ਪਸ਼ੂ ਨਾਰੀ ਇਹ ਪਾਚੋਂ ਤਾੜਨ ਹਿਤਕਾਰੀ ਹਿਤਕਾਰੀ। ਇਹਨਾਂ ਪੰਜਾਂ ਨੂੰ ਤਾੜਦੇ ਰਹੋ, ਮਾਰਦੇ ਰਹੋ, ਕਿਹੜੇ? ਸ਼ੂਦਰ, ਢੋਰ, ਢੋਲ, ਨਾ ਮਾਰੀਏ ਤੇ ਬੋਲ ਨਹੀਂ। ਸ਼ੂਦਰ ਨੂੰ ਮਾਰੋ, ਨਾਰੀ ਨੂੰ ਮਾਰੋ, ਗਵਾਰ ਨੂੰ ਮਾਰੋ, ਪਸ਼ੂ ਨੂੰ ਮਾਰੋ, ਤਾਂ ਹੀ ਠੀਕ ਰਹਿੰਦੇ ਨੇ, ਉਂਝ ਨਹੀਂ। ਤਾੜਦੇ ਰਹੋ, ਮਾਰਦੇ ਰਹੋ, ਕੁੱਟਦੇ ਰਹੋ। ਸ਼ੂਦਰਾਂ ਨੇ ਤਾਂ ਹੁਣ ਬਗਾਵਤ ਕਰ ਦਿੱਤੀ, ਇਹ ਬੋਲ ਸਾਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ। ਤੇ ਇਸਤਰੀਆਂ ਅਜੇ ਵੀ ਸ਼ੌਕ ਨਾਲ ਘਰ ਘਰ ਵਿੱਚ ਰਾਮਾਇਣ ਇਹੀ ਪੜੀ ਜਾਂਦੀਆਂ, ਢੋਰ ਗਵਾਰ ਸ਼ੂਦਰ ਪਸ਼ੂ ਨਾਰੀ ਇਹ ਪਾਚੋ ਤਾੜਨ ਹਿਤਕਾਰੀ। ਤੇ ਪਤੀ ਮਾਰੇ ਕੁੱਟੇ ਤੇ ਤਾੜਨਾ ਕਰੇ ਤੇ ਇਹਨਾਂ ਨੂੰ ਗਿਲਾ ਵੀ ਨਹੀਂ ਕਰਨਾ ਚਾਹੀਦਾ। ਆਪ ਹੀ ਪੜਦੀਆਂ ਪਈਆਂ ਹੋਈ, ਬੜੀ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਪੜ ਰਹੀਆਂ ਇਸ ਸਲੋਕ ਨੂੰ, ਬੜੀ ਸ਼ਰਧਾ ਨਾਲ ਤੁਸੀਂ ਪੜ ਰਹੀਆਂ, ਥਾਂ ਥਾਂ ਤੇ ਪੜਿਆ ਜਾ ਰਿਹਾ। ਖੈਰ, ਮੁਖਤਸਰ ਜੋ ਹੈ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਰਾਮ ਦੀ ਖੁਸ਼ਕ ਮਰਿਆਦਾ ਤੇ ਦੁਰਾਚਾਰ ਵਿੱਚ ਸਮੁੱਚੇ ਦੇਸ਼ ਦੀ ਲਪਟੀ ਹੋਈ ਜਿਹੜੀ ਲੀਲਾ ਸੀ, ਰਾਸ ਲੀਲਾ, ਇਹਦੀਆਂ ਧਜੀਆਂ ਉਡਾਈਆਂ ਮਹਾਤਮਾ ਬੁੱਧ ਨੇ। ਆਖਿਆ ਨਹੀਂ, ਇਹ ਨਹੀਂ ਪ੍ਰਵਾਨ, ਰਾਮ ਦੀ ਉਹ ਮਰਿਆਦਾ ਮੈਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ ਜਿੱਥੇ ਸ਼ੂਦਰ ਭਜਨ ਬੰਦਗੀ ਨਾ ਕਰ ਸਕੇ, ਰਾਮ ਦੀ ਇਹ ਮਰਿਆਦਾ ਵੀ ਮੈਨੂੰ ਪ੍ਰਵਾਨ ਨਹੀਂ ਕਿ ਇਸਤਰੀ ਅਗਰ ਕੋਈ ਨਾਚਣ ਲਾਵੇ ਤਾਂ ਉਹਨੂੰ ਘਰੋਂ ਕੱਢ ਦੇ, ਔਰ ਉਹ ਆਪਣੇ ਬੱਚਿਆਂ ਨੂੰ ਇੱਕ ਆਸ਼ਰਮ ਦੇ ਜਨਮ ਦੇਵੇ ਤੇ ਬੱਚੇ ਯਤੀਮਾਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਪਲਣ, ਲਾਵਾਰਸ ਪਿਓ ਦੇ ਹੁੰਦੇ ਆਇਆ। महात्मा बुद्ध के अंदर इतनी दया कठोरता ते कर नहीं सकते सन, ते इतना संजम ते भ्रष्ट लीला भी उन्होंने नहीं चाहिए सी। एक नवी जिंदगी का आगाज होया, इहदी लपेट दे च भी बड़ी दुनिया आई इस देश की। बोधी बनना लोकी फख्र महसूस कर लगता है और थां थां दे उते बोधियां की जमात खड़ी हो गई। बोधक बोध ज्ञान चाहिए, बुद्ध अपनी बुद्धि का इतना प्रयोग करो कि कदम किसी थां ते भी गलत ना पुटिया जाए, हाथ कुछ भी गलत ना करो, हर वक्त बुद्ध का इस्तेमाल करो। हाथ नूं जदों वरतो तो हाथ की वरतों तो पहले बुद्धि की वरतों करो, पैरां दी पहले वरतों बाद विच करो, उस तो पेशतर बुद्धि की वरतों कर लो। जबान नूं वरतण लगे हां पहले बुद्ध की वरतों कर लो, जबान गलत ना बोले, पैर गलत ना चलन, गलत ना करन। इस तरीके नाल बौद्धक तल दे उते जिंदगी बतीत करो तो आप दा नाम आत्मा
2: पर अगियारां दी महफिल दे धोखेबाजा की महफिल कुछ भी नहीं। सहजे सहजे यह दीवा ही बुझ गया, इन्नी मैरज कर दिया। क्योंकि दीवे दे तेल पाते ने कौन? महात्मा बुद्ध के पैरोकार, पैरोकार ही ना रहे। दीवा बुझ गया, इस दीवे नु बुझाया कुछ गलत अयार लोगों ने, ते कुछ उन्हां लोगों ने जिन्हां नु यह गल पसंद नहीं आई कि महात्मा बुद्ध की रौह रीति राम की मर्यादा ते कृष्ण की लीला का बिल्कुल पतरा ही वाच गई है, सिलसिला ही खत्म कर दिता है। इस कशमकश दे ओ जिहड़ा दीवा सी शमा गौतम, जो किसी हद तक महफले अगियार विच जलते रहा सी, बुझ गया। भावें अज तो 30-35 साल पहले, 40 साल पहले इकबाल ने आख्या जल रहा है, पर अगियारां की महफिल नादाना की महफिल बेवकूफा की महफिल कुछ अकलमंद नहीं। शमा गौतम जल रही है महफिले अगियार में, धोखेबाजा की महफिल जल रही कुछ भी नहीं। इधर महात्मा बुद्ध की शमा बुझण लगी, इधर नवी शमा जलाई गौरख ने। इन्हें कुछ सुधार किया, इंज कह लो राम की मर्यादा नूं सुधार किया श्री कृष्ण ने, ते बन गए लीला पुरशोत्तम। ते लीला ते मर्यादा दे सुधार किया महात्मा बुद्ध ने, ते बन गए महात्मा बोध, सिद्धार्थ बन गए बुद्ध, बुद्धि दे तल ते जी। अगां चल के सुधार किया गोरख ने, जो त्रुटियां बोध मजहब दे च भी रह गई सन उन्हां नूं दूर किया सहजे सहजे। एक एक गल दा इस वक्त विस्तार से जिक्र करा चुके, समा हो गया, मुख्तसरी मैं अर्ज करदा। गोरख ने इस ढंग की रौ रीति चलाई और सिद्धि सिद्धियां दे रिधियां दे इस ढंग दे चमत्कारे पेश कीते कि इस देश की आम जनता का कहना कि बड़े बड़े राजे महाराजे भी प्रभावित होने लग पे, गोपी चंद वर्गे जोगी बन गए, बर्तरी वर्गे जोगी बन गए, गोरख की लपेट दे चल गए। तो जिथे बड़े बड़े राजे महाराजे आ जान आम प्रजा ते आवे, धनवान का धर्म कहने निर्धन का धर्म हो जाता है, निर्धन धनवान की नकल करता है, निर्गुण गुणवान की नकल करता है, तो कुदरती गल है, निर्बल बलवान की नकल करता है, ऐसा ही होता है। तो जब बड़े बड़े राजे महाराजे जोगी बनने शुरू हो गए तो जोग मत रज के फैलिया इस देश दे। जोगियों के नाम के उ कई मठ कई शहर, यह गोरखपुर यूपी का बहुत व्डा शहर, यह गोरख के नाम है। नानक मता जिसनों अज तुसी कहिंदे हो साहिबां दे पावन पवित्र स्थान, ए पहले गोरख मता सी, ए भी मैं अर्ज करदा, ए गोरख मता सी, ए गोरख दी थां सी। दिवाली वाले दिन हिमालिया पर्वत ते ठंड पैण नाल इस मौसम दे च योगी सारे थले आ जांदे सन, दिवाली तो दो चार दिन पहले, ते दीपमाला आउंदी सी जोगियां दी आमद दे च, बे जोगी पहाड़ा नूं छड़ के आ गए, बर्फां पैणियां शुरू हो गई, योगी आ गए वापस। ये मठां दे च आ जांदे सन, गर्मियां दे च हिमालिया पर्वत चले जांदे सन, ते सर्दियां दे च वापस आ जांदे सन। इन्हां दी आमद दे च दिवाली आउंदी सी, दिवाली का त्यौहार जोगियां नाल जुड़े होया, दिवाली का त्यौहार बोधियां नाल जुड़े होया, सनातनियां नाल जुड़े होया, गुरु के सिखां नाल जुड़े होया, گرمت نال جڑے ہے، بڑا ایک سانجا تیوہار ہے، اس واسطے اسی اس نوں کہہ سکدے ہاں کہ دیش پدر دا راشٹری تیوہار ہے، قومی تیوہار ہے، بہت وڈا تیوہار ہے۔ مختصر میں عرض کراں، سہجے سہجے ردھی سدھی دی چمک ڈھلی پین لگ پئی۔ ادھیاتمک سدھی ہے نہیں سی، پدارت دی سدھی سی۔ عمر وڈی کر لو، اچنچیت کوئی وستواں پراپت کر لو، من تھوڑا اکاگر ہوے تے شکتیاں ملدیاں نے، من پورن طور تے اکاگر ہو جائے تے پرماتما ملدا ہے۔ اینی میں سمجھ، اگر تھوڑا اکاگر ہویا ہے تو پرماتما دے مارگ دے جو کچھ ہے وہ مل جاندا ہے۔ پرماتما دے مارگ دے کی ہے؟ ردھیاں تے سدھیاں۔ تے جڑا مارگ دے بیٹھ جائے اس راہی نو کوئی سیاح نہیں آکھے گا، لیکن مارگ بڑا خوبصورت ہوے، رستے دے جڑے سٹیشن آن وہ بڑے پرونق ہون، تے اتھے بڑے وڈے وڈے بازار لگے ہون، تے جیب دے کافی دھن سمپدا ہوے تے بندے دا رکن نو جی کر جاندا ہے۔ پرماتما دا مارگ پر رونق اگر کوئی چل پے اگے، ردیاں سدھیاں کراماتاں، پر مارگ دچ کوئی رک جائے وہ سیاح نہیں۔ اس واسطے میرے پادشاہ نے کہہ دیتا ہے، سدھ ہوواں سدھ لائی رد آکھاں آؤ، گپت پرگٹ ہوئے بیساں لوک راکھے بھاؤ، مت دیکھ بھولا ویسرے تیرا چت نہ آوے نہ متا کدھر ردیاں سدھیاں ویخ کے تو بھول جائے تے اتنے رک جائے، نہیں اگے چل۔ من تھوڑا اکاگر ہوں کسی منتر ردھی سدھی ملتی ہے، اکثر یہ یوگی اتنے رکے۔ انج کہہ لو یہ مارگ دے پجاری سن پرماتما دے، پرماتما دے نہیں، یہ رد سدھ دے پجاری سن، ایشور دے نہیں۔ اس واسطے گرو نانک نو جد 22-23 سال کی عمر دے گرو نانک دیو جی مہاراج ملتے ہیں انہوں، یوگیاں دی عمر کوئی 500 سال دا، کوئی 800 وریاں دا، کوئی 1200 سال دا، پر وٹے پیراں تلے آندے سن کئی دے، اینی لمبی عمر دے، کیونکہ سواساں نو روک کے بیٹھ دے سن پورا سال، تے سواس ہی نہیں چل دے، تے سواس ہی تے پونجی ہے، تے پونجی تے خرچ ہی نہیں کر دے سن، عمر ودھ جاندی سی۔ گرو نانک نو بالا کر کے بلاندے سن، بچہ سب سدھی منے بچاریا کیویں درسن ایو لےوے بالا، اے جڑا بچہ ہے، تے بچہ کر کے گرو نانک نو بلاندے سن، بالا آؤ بالا، آؤ بالا جی بیٹھ بچہ۔ ہوں 500 سال دی عمر تے 22 سال دی عمر تے آپ ہی بالا ہے، پر ہوں عمر ہی صرف ودھا لینی اور ہزار ہزار سال دی کر لینی، اگر زندگی دا یہی منورت ہے، ساگر دے ہزار ہزار سال دیاں مچھلیاں ہن وی موجود نے، وہ یوگی ہو گئی، انہاں نو کوئی پرم آنند دی پراپتی ہو گئی۔ عمر درختوں دی بھی بہت وڈی ہے، 2500 سال دا کھڑا ہے درخت بودھ گیا دے، جہدے تھلے بیٹھ کے مہاتما بدھ نے تپسیا کی سی، جتھے اس نو گیان ہویا سی، وہ درخت موجود ہے 2500 سال پرانا۔ بابے دی بیر موجود ہے سلطان پور وچ، پچھلے سال جد میں درشن کرن گیا تے خون ٹپک رہا سی، تے میں گرنتھی صاحب تو پچھے تے خون لگتا ہے، تے میں اس طرح کدی درختوں تو ٹپکتا ہوا نہیں دیکھا، اج تک نہیں دیکھا۔ میرے خیال سنت بابا کرتار سنگھ جی بھی ہے گئے سن، تے میں ستے سدھ انہاں تو بھی پوچھیا سی جتھے تک مینوں یاد ہے، میں کہے تے خون ہے، بالکل خون ہے، تے مینوں کہن لگے ہاں ڈاکٹروں نے ٹیسٹ کیتا ہے، خون ہے، بالکل لیبورٹری دے لے جا کے وہی پوری پڑچول کی، تے خون ہے، بیری دے چوں خون۔ کچھ درخت پرم پرکھاں نال جڑے ہوئے نے، بوڑ مہاتما بدھ نال جڑے ہوئے ہیں، ککر کریں یہ شری کرشن نال جڑے ہوئے ہیں، کدی بور مطالعہ کر کے ویکھنا۔ اے جڑا پپل ہے کچھ دیوی دیوتاواں نال سمبندت رکھدا ہے، بیریاں گرو گھر نال جڑی ہوئی ہیں، بابے بڈھے دی بیر، دکھ بنجنی بیر، لاچی بیر، سلطان پور دیا گردوارا، بابا بیر صاحب گردوارا بیر صاحب، بیریاں دا کوئی گرو اتہاس نال گرو گھر نال بہت لمبا چوڑا سمبندھ ہے۔ اور اسی طریقے نال میں ہور بھی کچھ درخت دیکھے نے جو دنیا دے باہر دے مہاپرشاں نال سمبندھت نے، انہاں دا پچھوکڑ کی ہے کسے وقتے تے میں پھر عرض کراں، لیکن اتنا عرض کراں بنسپتی دے جند جان ہے، بنسپتی دکھ سکھ محسوس کردی ہے، اے دے اتے صرف موسم دا ہی اثر نہیں، منکھ دے وچاراں دا بھی اثر ہے، ماحول دا بھی اثر ہے۔ ਤੇ ਮੈਨੂੰ ਉੱਥੋਂ ਦੇ ਗ੍ਰੰਥੀ ਸਿੰਘ ਨੇ ਦੱਸਿਆ ਸੀ ਸੰਨ 47 ਦੇ ਚ ਇਸ ਬੇਰੀ ਦੇ ਚੋਂ ਖੂਨ ਨਿਕਲਿਆ ਸੀ, ਬੜਾ ਨਿਕਲਿਆ ਸੀ ਤੇ ਬੜੀ ਕਟਾ ਵੱਡੀ ਹੋਈ ਤੇ ਉਹਨਾਂ ਦਿਨਾਂ ਚ

0: उस वक्त गोरख दे चेले चरपटनाथ धन गुरु नानक देव जी महाराज ते एक प्रश्न करदे ने सिद्ध गोश देश दर्ज है। दुनिया सागर दुत्तर कहिए क्यों कर पाइए पार। ई जो नतरे जान वाला सागर है दुस्तर है बड़ा, किवें पार जाइए, डोबदा ते डोबदा। महाराज कहते हैं मैं तो देखदा मनुख डुबे पैने कोई परिवार विच ऐसा गर्क है निरंकार भुल गया, कोई लोभ वासना करके धन संपदा विच इतना डुबे है परमात्मा नु भुल गया, कोई हंकार वासना करके प्रभुता च चौधर पणे च इतना डुबे है प्रभु नु भुल गया। यही कुछ तुसी देखोगे, डुबे हुए मनुख गर्क होए मनुख, कोई पदार्थां डुबे पे, कोई परिवार विच डुबे पे, कोई प्रभुता च डुबे पे, हम दे खांत हैं डुबे है। ये योगी चरपटनाथ जो ग्रस्त नु छोड़ के आया है, पदार्थां नु छोड़ के आया है, जोगी बने है, महाराज नु कहिंदा है सागर नहीं तरिया जांदा, कठिन है ओख है। दुनिया सागर दोतर कहिए क्यों कर पाइए पारो, चरपट बोले अवधो नानक देव सदा सचा बिचारो। ए अवधूत नानक जी, ए महात्मा नानक जी, दसो पार किवें जाइए। तो इत्थे ते जोगी ने कबूल कर लिया उरारा जे मैं नहीं पार होया, कबूल कर लिया क्यों कर पाइए पार, किवें पार होइए। सतगुरु नानक देव जी महाराज दी विनम्रता निर्माणता मिठास आप कहिंदे ने आपे आखे आपे समझे, तिसक्या उत्तर दीजे, साच कहो तुम पार गरामी तिसक्या बैसन दीजे। तू जो कुछ पुछदा पे है जानदा है, जानदा है, उन्हों मैं की समझावां ते की जवाब दिया। साच कहो तुम पार ग्रामी, तू ते योगी है पार ग्रामी, पार पहुंच गए, तेरा ग्राम तेरा वसेबा ते पार। एक नो कहने न पार ग्रामी, संसार तो पार हो गया है, पार वसदा है। एक नो कहने न पार दर्शी, निगाहां पार वेख दिया ने, जाना है, कदम उरार खड़े ने, नजरां ललचा रही ने पार जाना है, नजरां बेताब ने जो कुछ देख दे पया, जिथे मेरी निगाह पहुंची है उथे मेरे कदम भी पहुंचन, मेरा हाथ भी पहुंचे। इस तरह के मनुख नू कहिंदे ने पारदर्शी। पर जिहदियां नजरां भी पार नहीं जांदियां, खड़ा उरार है ते कहिंदा है उरार बड़ियां मौजां ने, यही सब कुछ, यही सब कुछ। इहनू संसारी कहिंदे ने, पारदर्शी नू अभ्यासी कहिंदे ने, पारग्रामी नू संत कहिंदे ने। पारग्रामी पार पहुंच गए, पारदर्शी इदियां नजरां पार तक वेखदियां ने, इनू समझ है, इदियां निगाहां पहुंचियां ने उस अवस्था तक जिनू हासिल करना है, उदी समझ आ गई। साधना कर रहे है, अभ्यासी है, पारदर्शी है, पारग्रामी है, तीसरा संसारी उरार खड़ा है, ना नजरां पार वेखदियां ने ते ना ही पार जान दी तमन्ना है। ए जग मिठा अगला किंडिठा, छड़ो पार लेनो की रखे है। उरार वासना दा जगत है, उरार कामना दा जगत है, पार जान दी ते हुण तमन्ना ही नहीं रही, इच्छा ही नहीं। तुम कहियत हो जगत गुरु स्वामी, हम कहियत कल जुग के कामी। इस युग दा सिर मोर औगण काम वासना। पिछले युग लंघे ने जिन्हां दे कुछ सिरमौर औगण सन, किधरे अहंकार वासना, किधरे लोभ वासना। इहदा इह मतलब नहीं कि इक्को ही वासना प्रधान है, नहीं सारियां ने, लेकिन प्रधान इक्को है, बाकी जेर साया है। मैं पहले अर्ज की है, हर मनुख का बुनियादी औगुण एक आंदा है, बाकी औगुण भी होंदे ने, उहदे जेर साया आंदे। हर युग का अपना औगुण होंदा है, एक औगुण प्रधान होंदा है, बाकी जेर साया आंदे ने। इस युग का प्रधान औगुण महाराज दसदे ने काम वासना। कल कल वाली काम मद मनवा पीवन हार। कामना सर्कल दे घूमती है, चक्कर दे दायरे दे। प्रथम काम वासना, रूप वासना, फिर पुत्र दी वासना, मित्र दी वासना, धन दी वासना, पदार्थां दी वासना, होर छोटियां छोटियां वासना, चंगे रहन सहन दी वासना, खाण पीण दी वासना, फिर वासना आके केंद्रित हो जाती है रूप ते। यही कारण है कि गुरबाणी और साडे देश दे सारे साधु जन पुरुष नूं जिथे काम कह देंदे ने, गुस्ताखी माफ, स्त्री नूं काम नहीं कह देंदे। काम नहीं, कामना दी मणी। मनुख दी कामना वक्ती तौर ते जिथे रुकदी है। छले कनक काम नहीं, गुरु अर्जन देव जी, छले मनुख छलिया जांदा है, कनक काम नहीं। किधरे लोभ करके, धन करके, कनक सोने करके, किधरे रूप करके छले आ जाते, किथे परमात्मा चेते आंदा। सार कितावली दा करता कहिंदा, कनक कनक ते अधिकता, कनक कनक ते बहु गुणा, सत गुणा अधिकाए, वा खाए बौरात है, वा पाए बौराए। कनक कहिंदे ने सोने नूं, कनक कहिंदे ने भंग नूं। कहिंदा है एक सोना कनक, एक भंग कनक, दोहां नूं कनक कहिंदे ने। भंग कनक ये ते खाइए पीए ते नशा चढ़ जांदा है, बंदा पागल हो जांदा है। कहिंदा एक नूं खांदिआं बंदा पागल हो जांदा है, एक ते सिर्फ हत्थां च आ जाए ते बंदा पागल हो जांदा है। वाह खाए बौरात है, भंग खा लई ते पागल हो गया है। वाह पाए बौरात, धन सिर्फ हत्थां च आ गया तो पागल हो गया, तवाजन खो बैठा, हत्थां च ही आ गया, बस हत्थां च आंदिआं ही डुब गया। वाह खाए बौरात है या पाए बौरा है। तुलसी कहिंदे ने, ऐसो को जन्मयो जग माई, प्रभता पाए जासमत, चौधरपणा मिल गया धन करके या शक्ति करके, ऐसा केड़ा मनुख है जो प्रबल अहंकारी ना हो जाए और गर्क ना हो जाए, डूब ना जाए। ऐसो को जन्म है जग माई, प्रभता पाए जा समद नाई। तो काम ए वासना सिरमौर इस युग दे, अजोका साहित्य, अजोका लिटरेचर जो बाजार विच बिक रहा है, 90% कामक है। अजोकियां जो फिल्मां ने 100% कामक ने। गजब दी गल, वेचना कपड़ा है, रूप स्त्री दा अगों कीता होया है, वेचनी साइकिल है, खड़ी स्त्री कीती हुई है, जिवें साइकिल सिर्फ स्त्री ने चलानी है, पुरुषां ने चलानी ही नहीं। कपड़ा नहीं बिक रहा, साइकिल नहीं बिक रही, कार नहीं बिक रही, मूल रूप देखते स्त्री बिक रही है, स्त्रियां दे बाजार। मनुख दी वासना, हम कहियत कल युग के काम, ए वासना प्रधान। इस वास्ते ए भ्रष्टपणा मनुख दी जिंदगी चारों पासे देखोगे। आप दी ज्ञातली अर्ज करा, ਪੁਰਸ਼ ਦੇ ਚਿਹਰੇ ਵਿੱਚ ਤੇ ਇਸਤਰੀ ਦੇ ਚਿਹਰੇ ਚ ਪ੍ਰਕਿਰਤੀ ਨੇ ਫਰਕ ਰੱਖਿਆ। ਇਸਤਰੀ ਨੂੰ ਹੋਰ ਢੰਗ ਦਾ ਸੌਂਪਣ ਦਿੱਤਾ, ਪੁਰਸ਼ ਨੂੰ ਹੋਰ ਢੰਗ ਦਾ ਸੌਂਪਣ ਦਿੱਤਾ। ਇਹ ਦਾੜਾ ਪੁਰਸ਼ ਦਾ ਸ਼ਿੰਗਾਰ ਹੈ, ਸ਼ਿੰਗਾਰ ਹੈ, ਉਹਨੇ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ, ਇਸਤਰੀ ਦੇ ਚਿਹਰੇ ਤੇ ਨਹੀਂ ਹੈ। ਔਰ ਬੜੇ ਧਿਆਨ ਨਾਲ ਸੁਣਨਾ, ਕੁਛ ਧਾਰਮਿਕ ਅਨੁਭਵੀ ਪੁਰਸ਼ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਮਦੀਨ ਨਾਲੋਂ ਨਰ ਜ਼ਿਆਦਾ ਖੂਬਸੂਰਤ ਹੈ। ਚਲੋ ਦੋ ਚਾਰ ਉਦਾਹਰਣ ਦਿਆਂ। ਸ਼ੇਰ ਬਬਰ ਉਹਦੀ ਗਰਦਨ ਦੇ ਭਰਵੇਂ ਵਾਲ, ਉਹਦਾ ਰੋਬੇਲਾ ਚਿਹਰਾ, ਉਹਦੇ ਕੋਲ ਖੜੀ ਸ਼ੇਰਨੀ ਬਿਲਕੁਲ ਫਿੱਕੀ ਲੱਗਦੀ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਜਿਤਨਾ ਸੁੰਦਰ ਮੁਰਗਾ ਹੈ, ਮੁਰਗੀ ਤੇ ਉਹਦੇ ਸਾਹਮਣੇ ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਸੀਸ ਦੀ ਕਲ ਦੀ ਭਰਵੀਂ ਗਰਦਨ, ਜਿਤਨਾ ਨਰ ਚਿੜਾ ਖੂਬਸੂਰਤ ਹੈ ਮਦੀਨ ਨਹੀਂ ਹੈ, ਜਿਤਨਾ ਨਰ ਤੋਤਾ ਖੂਬਸੂਰਤ ਹੈ ਮਦੀਨ ਨਹੀਂ ਹੈ, ਤੇ ਜਿਤਨਾ ਨਰ ਮੋਰ ਸੁੰਦਰ ਹੈ, ਲੰਬੇ ਲੰਬੇ ਪੰਖ, ਮੋਰਨੀ ਬਿਲਕੁਲ ਫਿੱਕੀ, ਕੁਛ ਵੀ ਨਹੀਂ। ਦੇਖਿਆ ਹੋਏਗਾ ਮੋਰਨੀ ਕੋਲੋਂ ਲੰਬੇ ਪੰਖ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ। ਕਈ ਲੋਕ ਤੇ ਜੰਗਲਾਂ ਚ ਜਾਂਦੇ ਨੇ, ਰਾਜਸਥਾਨ ਦੇ ਜੰਗਲ, ਹੁਣ ਤੇ ਸ਼ਹਿਰਾਂ ਚ ਵੀ ਬੜੇ ਨੇ, ਮੋਰ ਭਰੇ ਪਏ ਨੇ, ਉਹਦੇ ਕੋਲ ਹੀ ਮੋਰਨੀ ਖੜੀ ਆਉਂਦੀ ਹੈ, ਉਸ ਤੇ ਨਿਗਾਹਾਂ ਨਹੀਂ ਜਾਂਦੀਆਂ, ਮੋਰ ਤੇ ਜਾਂਦੀਆਂ। ਮੋਰ ਸੁੰਦਰ ਹੈ। ਇਹ ਤੇ ਦੋ ਚਾਰ ਮੈਂ ਉਦਾਹਰਣ ਦਿੱਤੇ ਨੇ। ਕਾਇਨਾਤ ਦੇ ਚ ਕੁਦਰਤ ਨੇ ਨਰ ਨੂੰ ਤੇ ਆਪ ਹੀ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ ਹੈ, ਇਸਤਰੀ ਦਾ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕਿਸੇ ਹੋਰ ਢੰਗ ਦਾ ਹੈ। ਮਾਂ ਬਣਨ ਦੀ ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਸੌਗਾਤ ਉਸਨੇ ਇਸਦੀ ਝੋਲੀ ਚ ਪਾ ਦਿੱਤੀ ਹੈ, ਉਹ ਪੁਰਸ਼ ਕੋਲ ਨਹੀਂ ਹੈ। ਕਿਉਂਕਿ ਪੁਰਸ਼ ਨੂੰ ਨੇ ਤੇ ਰੱਬ ਨੇ ਜੋ ਹੈ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ ਹੋਇਆ, ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ, ਇਸਤਰੀ ਵਿਚਾਰੀ ਨੂੰ ਸ਼ਿੰਗਾਰ ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ, ਕਰਨਾ ਪੈਂਦਾ। ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਂ, ਕਿਉਂਕਿ ਇੱਕ ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਸੌਗਾਤ ਪਰਮਾਤਮਾ ਨੇ ਇਸਤਰੀ ਨੂੰ ਦਿੱਤੀ ਹੈ, ਮਾਂ ਬਣਨ ਦੀ, ਮਨੁੱਖ ਦੀ ਜਨਮਦਾਤੀ ਹੈ, ਮਨੁੱਖਤਾ ਦੀ ਜਨਮਦਾਤੀ ਹੈ, ਤਾਂ ਫਿਰ ਮਨੁੱਖ ਦੇ ਅੰਦਰ ਵੀ ਈਰਸ਼ਾ ਪੈਦਾ ਹੁੰਦੀ ਹੈ, ਮੈਂ ਵੀ ਕੋਈ ਬਣਾਵਾਂ। ਉਹ ਜੀਵਦੇ ਜਾਗਦੇ ਮਨੁੱਖਾਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦੀ ਹੈ, ਇਹ ਪੁਰਸ਼ ਚਿੱਤਰਾਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ, ਤਸਵੀਰਾਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ। ਚੰਗੇ ਚਿੱਤਰਕਾਰ ਪੁਰਸ਼ ਮਿਲਣਗੇ, ਚੰਗੇ ਸੰਗਤਰਾਸ਼ ਪੁਰਸ਼ ਮਿਲਣਗੇ, ਚੰਗੇ ਕਵੀ। ਕਦੀ ਕਦਾਇ 10-20 ਕਵੀਆਂ 'ਚ ਕੋਈ ਕਦ ਕਵਿਤਰੀ ਹੋ ਜਾਏ ਤੇ ਹੋ ਜਾਏ, ਨਹੀਂ ਤੇ ਪੁਰਸ਼ ਨੇ। ਦਾਰਸ਼ਨਿਕ ਫਿਲੋਸਫਰ ਚਿੰਤਕ ਪੁਰਸ਼ ਨੇ, ਬੜੇ ਬੜੇ ਸਾਇੰਟਿਸਟ ਪੁਰਸ਼ ਨੇ। ਜ਼ਿੰਦਗੀ ਦੇ ਹਰ ਸ਼ੋਭੇ 'ਚ ਅੱਗੇ ਇਹ ਕੁਛ ਬਣਾਈਏ, ਇਹ ਕੁਛ ਬਣਾਈਏ। ਮਨੋਚਿੰਤਕ ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਇਸਤਰੀ ਨੇ ਪੁਰਸ਼ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ, ਤੇ ਪੁਰਸ਼ ਸੋਚਦਾ ਹੁਣ ਮੈਂ ਵੀ ਤੇ ਕਿਸੇ ਚੀਜ਼ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣਾ। ਜ਼ਿੰਦਾ ਮਨੁੱਖਤਾ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੱਤਾ ਇਸਤਰੀ ਨੇ, ਮਹਾਨ ਹੈ। ਮੁਰਦਾ ਚੀਜ਼ਾਂ ਨੂੰ ਜਨਮ ਦਿੰਦਾ ਹੈ ਪੁਰਸ਼, ਇਸ ਮਾਮਲੇ 'ਚ ਪਛੜਿਆ ਹੋਇਆ। ਕੁਦਰਤ ਨੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਸ਼ਿੰਗਾਰਿਆ, ਇਸ ਦੇ 'ਚ ਪੁਰਸ਼ ਅੱਗੇ ਹੈ। ਇਸਤਰੀ ਨੂੰ ਇਸ ਤਰ੍ਹਾਂ ਦਾ ਸ਼ਿੰਗਾਰ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ, ਪਛੜੀ ਹੋਈ ਹੈ। ਇੱਕ ਥਾਂ ਤੇ ਇਸਤਰੀ ਪਛੜੀ ਹੋਈ ਹੈ, ਇੱਕ ਥਾਂ ਤੇ ਪੁਰਸ਼ ਪਛੜਿਆ ਹੈ। ਪਰ ਹੁਣ ਕੀਤਾ ਕੀ ਜਾਏ, ਇਹ ਦੋਵੇਂ ਇੱਕ ਦੂਜੇ ਤੋਂ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ ਜੀਵਦੇ ਨੇ। ਪੁਰਸ਼ ਜੋ ਹੈ ਇਸਤਰੀ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ, ਇਸਤਰੀ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼, ਪੁਰਸ਼ ਦੇ ਅੰਦਰ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਨਹੀਂ ਆਉਂਦੀ, ਇਸਤਰੀ ਦੀ ਆਉਂਦੀ ਹੈ। ਉਹ ਇਸਤਰੀ ਚਾਹੇ ਮਾਂ ਹੈ, ਭੈਣ ਹੈ, ਪਤਨੀ ਹੈ, ਚਾਹੇ ਧੀ ਹੈ, ਕਸ਼ਿਸ਼ ਇਸਤਰੀ ਦੀ ਆਉਂਦੀ। ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਤੇ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਬਾਲ ਕੰਨਿਆ ਕੋ ਜੈਸੇ ਬਾਪ ਪਿਆਰਾ। ਮੈਂ ਸਤਿਗੁਰ ਦੀ ਪੰਕਤੀ ਪੜ੍ਹੀ, ਦੰਗ ਰਹਿ ਗਿਆ। ਛੋਟੀ ਜਿਹੀ ਮਾਸੂਮ ਬੱਚੀ ਹੈ, ਪਿਓ ਦੀ ਪਰਿਕਰਮਾ ਕਰਦੀ, ਪਿਓ ਨੂੰ ਦੇਖਦੀ, ਉਹਦੇ ਪੈਰਾਂ ਨਾਲ ਲਪਕਦੀ, ਪਿਓ ਵੀ ਉਸ ਨਾਲ ਬੜਾ ਪਿਆਰ ਕਰਦਾ। ਮਾਂ ਦੀ ਤਰਫ ਨਹੀਂ ਜਾਂਦੀ, ਕਿਉਂ? ਮਾਂ ਵਰਗੀ ਤੇ ਹੈ ਹੀ, ਮਾਂ ਵਰਗਾ ਤਨ ਤੇ ਉਹਦੇ ਕੋਲ ਹੈ, ਪਿਤਾ ਤੋਂ ਪ੍ਰਭਾਵਿਤ। ਇਸਤਰੀ ਜੀਵਦੀ ਹੈ ਪੁਰਸ਼ ਦੇ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ। ਇਹ ਪੁਰਸ਼ ਚਾਹੇ ਪਿਤਾ ਹੈ, ਚਾਹੇ ਭਰਾ ਹੈ, ਚਾਹੇ ਪਤੀ ਹੈ, ਚਾਹੇ ਪੁੱਤਰ ਹੈ, ਪੁਰਸ਼ ਜੀਵਦਾ ਹੈ ਇਸਤਰੀ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ। ਇਹ ਇਸਤਰੀ ਚਾਹੇ ਮਾਂ ਹੈ, ਚਾਹੇ ਭੈਣ ਹੈ, ਚਾਹੇ ਪਤਨੀ ਹੈ, ਚਾਹੇ ਧੀ ਹੈ, ਵਿਪਰੀਤ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼। ਤੇ ਜਦ ਵਿਪਰੀਤ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਹੈ तो कई दफा स्त्री च ख्याल आ जाता है पुरुष जैसे बन जाइए, तो पुरुष का स्वभावक परमात्मा ने कद उच्चा बनाया, जरा स्त्री नाल उच्चा बनाया, तो स्त्री च भी ख्याल आया हुण उच्चा ते कुदरत ने नहीं बनाया, चलो उच्ची सैंडल पा लेने हैं वड्डे एक एक गिट वर्गे, भावे गिर के पैर अपने तुड़ा बैठे, कद जो छोटा है, स्त्री जैसे पुरुष जैसे कपड़े पाने, पुरुष जैसी चाल करनी है, नकल। एक चंबेली गुलाब बनन की कोशिश करे, गुलाब ते नहीं बन सकेगी, पर चंबेली बनना भी उदे लिए औखा हो जाएगा। एक गुलाब अगर कमल होना चाहे, कमल ते नहीं हो सकेगा, लेकिन सही ढंग दा वो फिर गुलाब भी नहीं बन सकेगा। अगर एक स्त्री स्त्री होंदे होया पुरुष होना चाहे, पुरुष ते नहीं हो सकेगी, ढंग दी स्त्री भी नहीं बन सकेगी। पर एक पुरुष अगर स्त्री होना चाहे, होंदा शिंगार दिता है ना परमात्मा ने दाड़ा, और दाड़े दी अपनी सीमा होंदी है। मैं 40 साल तो देखदा इत्थे ही रुकया पिया, एक अद्धा इंच भी अगे नहीं वधदा, इत्थे ही है। ते जिहड़े रोज जंग करदे ने कैंची छुरे लेके, उन्हां दे ते मरदे दम तक वधदे ने, और वधदे वाल कह देंदे ने कितने तू छुरे लिया, कितनियां तू कैंचियां लिया, तेरियां सारियां खुंडियां कर देंगे, मैं रवांगा मरदे दम तक रहूं।
1: बोले सोनियार।
0: हुण मैं अर्ज करा, चूंकि विपरीत दी कशिश है, स्त्री पुरुष वर्गा बनन दी कोशिश कर दी है, पुरुष स्त्री वर्गा, तो स्त्री नो सुहप्पण पुरुष दे दिखाई देंदा है, पुरुष नो सुहप्पण स्त्री दिखाई देंदा है। तो फिर की करे हुण पुरुष फिर स्त्री वर्गा बने, फिर चला जांदा है नाई दी दुकान ते, कहिंदा है उस्तरे ते कैंचियां नाल मेरा मुखड़ा इंज बना दे जिवें परमात्मा ने स्त्री दा बनाया, नारी दा बनाया, बनाया प्रभु ने वख वख है, स्त्री वर्गा बना दे। अज तक कोई मोर नाई दी दुकान ते नहीं गया, मेरे पंख कट दे ते मैनू मोरनी वर्गा बना दे, कोई शेर भी नहीं गया, मेरे गर्दन दे वाल कट दे ते मैनू शेरनी जैसा बना दे, कोई मुर्गा भी नहीं गया, मेरी कलगी कट दे, मेरी गर्दन दे पंख कट दे ते मैनू मुर्गी जैसा बना दे। ये मूर्खता सिर्फ मनुख ही करता है, पशु नहीं करते, पशु नहीं करते, मनुख करता है, मनुख नु ये श्रृंगार देता है। मैं अर्ज करा, जिस दिन वाकई वेखण वाली अख होगी, दाड़े तो बिना चेहरा पुरुष का नहीं चंगा लगेगा, नहीं चंगा लगेगा। हुण मैं हैरान हाँ, दाड़े वाला चेहरा स्त्री का भी नहीं चंगा लगेगा, क्या पसंद करोगे स्त्री नू दाढ़ी आवे मुछा आवन? ते मैरज करना जेनू नहीं आउंदियां, पुरुष नू जे नहीं आउंदियां दाढ़ी ते मुछ, उनू खोदा कहंदे ने, ये ते खोदा। और मैं हैरान होया कि रागी सिंह सी बड़ा सुंदर कीर्तन करदा सी, पर खोदा दाड़ा नहीं सी, कानपुर दा सी वासी, मुछा नहीं सन, 50-60 साल का हो चलिया सी, हर शहर दे वैद हकीम नू कहिंदा सी कोई दवाई है, ऐ दाड़ा आ जाए मुछा आ जाए, कीर्तन करदे आ गुरु दे दर ते चंगा नहीं लगदा, मैं ऐ शिंगार मेरे कोल नहीं। जगह जगह दवाई पुछदा सी, एक दिन किधरे मेरे कोल पुछ बैठा, मस्कीन जी सुने कोई बाबा बलवंत सिंह नाल तुसी रहे हो ते निर्मले लोग दवाइयां दे बड़े ज्ञानी आंदे ने, तुसी शायद उन्हां कोल कोई नुक्सा सिखिया होवे, कोई ऐसी दवाई दाड़ा आ जाए। मैं कहा हद हो गई, जिन्हां नू दाड़ा नहीं आउंदा वो दवाई लभदे ने, जिन्हां नू आ जांदा वो नाई लभदे ने, ऐ नहीं समझ आउंदा, नहीं समझ आ। ਖੁਦਾ ਮਨੁੱਖ ਨਹੀਂ ਚੰਗਾ ਲੱਗਦਾ, ਪਰਮਾਤਮਾ ਨਾਲ ਦਿੱਤਾ ਹੋਇਆ ਸ਼ਿੰਗਾਰ ਹੈ। ਹਜ਼ਰਤ ਈਸਾ ਮੁਹੰਮਦ ਸਾਹਿਬ ਤਮਾਮ ਰਿਸ਼ੀ ਮੁਨੀ ਅਵਤਾਰੀ ਪੁਰਸ਼ ਇਹ ਸ਼ਿੰਗਾਰ ਹੈ ਉਹਨਾਂ ਕੋਲ। ਇਸਤਰੀ ਦਾ ਇੱਕ ਸ਼ਿੰਗਾਰ ਹੈ, ਉਹ ਪੁਰਸ਼ ਨਾਲੋਂ ਇਸ ਮਾਮਲੇ 'ਚ ਬਹੁਤ ਅੱਗੇ। ਜੀਵ ਦੇ ਜਾਗਦੇ ਮਨੁੱਖ ਨੂੰ ਜਨਮ ਦੇਣਾ ਇਹ ਮਨੁੱਖਤਾ ਦੇ ਜਨਮਦਾਤੀ ਹੈ, ਮਾਂ ਹੈ, ਬਹੁਤ ਵੱਡੀ ਸੌਗਾਤ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਐਲਾਨੀਆਂ ਗੁਰੂ ਨਾਨਕ ਨੇ ਕਹਿ ਦਿੱਤਾ, ਸੋ ਕਿਉਂ ਮੰਦਾ ਆਖੀਏ ਜਿਤ ਜੰਮੇ ਰਾਜਾ। ਆਪਣੀ ਮਹਾਨਤਾ ਦਾ ਬੋਧ ਨਾ ਹੋਣ ਕਾਰਨ ਕਰਕੇ ਇਸ ਯੁੱਗ ਦੇ 'ਚ ਇਸਤਰੀ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਨਕਲ 'ਤੇ ਚੱਲ ਪਈ ਹੈ, ਪੁਰਸ਼ ਵਰਗੇ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨਣ ਲੱਗ ਪਈ, ਪੁਰਸ਼ ਜੈਸੀ ਚਾਲ ਚੱਲਣ ਲੱਗ ਪਈ, ਪੁਰਸ਼ ਜੈਸਾ ਕੱਦ ਬਣਾਉਣਾ ਹੈ। ਤੋ ਆਪ ਸੁਣ ਕੇ ਹੈਰਾਨ ਹੋਵੋਗੇ, 20% ਇਸਤਰੀਆਂ ਅਮੈਰੀਕਾ ਦੇ 'ਚ ਸ਼ੇਵ ਕਰਾਉਂਦੀਆਂ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਦਾੜੀ ਆ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਨਕਲ ਜੋ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਕਰਨੀ ਹੈ। ਇੱਥੇ ਵੀ ਮੈਂ ਦੇਖਿਆ, ਸਿੱਖ ਜਗਤ ਦੇ 'ਚ ਵੀ ਦੇਖਿਆ, ਜਿਹੜੀਆਂ ਬੀਬੀਆਂ ਪੁਰਸ਼ਾਂ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ ਕੱਪੜੇ ਪਹਿਨਦੀਆਂ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਦਾੜੀ ਆ ਜਾਂਦੀ, ਦਾੜਾ ਆ ਜਾਂਦਾ। ਕੱਪੜੇ ਜੋ ਮਰਦਾਂ ਵਾਲੇ ਪਹਿਨੇ, ਪੁਰਸ਼ਾਂ ਵਾਲੇ ਪਹਿਨੇ, ਸਜਾਇਆ ਜੋ ਆਪਣੇ ਮਰਦ ਦੀ ਤਰ੍ਹਾਂ, ਮਰਦ ਜੈਸਾ ਹੋਣਾ, ਪ੍ਰਭੂ ਨੇ ਤੈਨੂੰ ਇਸਤਰੀ ਜੈਸਾ ਬਣਾਇਆ। ਅਤੇ ਜਦ ਤਨ ਦਾ ਚੋਲਾ ਤੇਰਾ ਅਲੱਗ ਹੈ ਤਾਂ ਸਰੀਰ ਦੇ ਵਸਤਰ ਵੀ ਅਲੱਗ ਹੁੰਦੇ ਨੇ, ਪੁਰਸ਼ ਜੈਸੇ ਨਹੀਂ ਹੁੰਦੇ। ਜਦ ਤੇਰਾ ਤਨ ਅਲੱਗ ਬਣਾਇਆ ਤਾਂ ਤੇਰੇ ਤਨ ਦੇ ਕੱਪੜੇ ਵੀ ਅਲੱਗ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ ਨੇ, ਪੁਰਸ਼ ਦਾ ਤਨ ਅਲੱਗ ਬਣਾਇਆ ਉਹਦੇ ਕੱਪੜੇ ਅਲੱਗ ਹੋਣੇ ਚਾਹੀਦੇ। ਦੋਹਾਂ ਦੇ ਵਸਤਰ ਇੱਕ ਨਹੀਂ ਹੋ ਸਕਦੇ ਕਿਉਂਕਿ ਦੋਹਾਂ ਦੇ ਤਨ ਇੱਕ ਨਹੀਂ ਨੇ। ਬਦਕਿਸਮਤ ਹੀ ਹੈ ਜਦ ਕੋਈ ਇਸਤਰੀ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਨਕਲ 'ਤੇ ਚੱਲ ਪੈਂਦੀ ਹੈ, ਪੁਰਸ਼ ਜੈਸਾ ਹੋਣਾ, ਤਾਂ ਕਈ ਦਫ਼ਾ ਪ੍ਰਕਿਰਤੀ ਸਹਾਇਕ ਹੋ ਜਾਂਦੀ ਹੈ, ਠੀਕ ਹੈ ਤੈਨੂੰ ਪੁਰਸ਼ ਜੈਸਾ ਬਣਾਉਂਦੇ ਹਾਂ। ਇਸ ਵਾਸਤੇ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਾਂ, ਅਗਰ ਇੱਕ ਇਸਤਰੀ ਸਾਰੀ ਜ਼ਿੰਦਗੀ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ ਜੀਵੀ ਹੈ, ਮਰ ਕੇ ਇਹਨੂੰ ਅਗਲਾ ਜਨਮ ਪੁਰਸ਼ ਦਾ ਮਿਲ ਜਾਏਗਾ। ਅਗਰ ਇੱਕ ਪੁਰਸ਼ ਆਖਰੀ ਦਮਾਂ ਤੱਕ ਇਸਤਰੀ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚ ਜੀਵਿਆ, ਮਰਨ ਤੋਂ ਬਾਅਦ ਅਗਲਾ ਜਨਮ ਇਸਨੂੰ ਇਸਤਰੀ ਦਾ ਲਾਜ਼ਮੀ ਮਿਲੇਗਾ। ਪੁਰਸ਼ ਹਰ ਜਨਮ ਦੇ 'ਚ ਪੁਰਸ਼ ਹੋਵੇ ਐਸਾ ਕੋਈ ਲਾਜ਼ਮੀ ਨਹੀਂ, ਇਸਤਰੀ ਹਰ ਜਨਮ ਦੇ 'ਚ ਇਸਤਰੀ ਹੋਵੇ ਐਸਾ ਕੋਈ ਲਾਜ਼ਮੀ ਨਹੀਂ। ਥੋੜ੍ਹੀ ਜਿਹਾ ਮਾਤਰਾ ਦਾ ਭੇਦ ਹੈ ਦੋਹਾਂ ਦੇ ਸਰੀਰ 'ਚ, ਇੱਕ ਇਸਤਰੀ ਇੱਕ ਪੁਰਸ਼, ਪਰ ਕਸ਼ਿਸ਼ ਵਿਪਰੀਤ ਦੀ। ਇਸ ਵਿਪਰੀਤ ਦੀ ਕਸ਼ਿਸ਼ ਦੇ 'ਚੋਂ ਬੜੀ ਪ੍ਰਬਲ ਵਾਸ਼ਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਹੈ, ਜਿਹਨੂੰ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਾਮ ਵਾਸ਼ਨਾ, ਗੁਸਤਾਖੀ ਮਾਫ਼। ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ ਬਾਣੀ ਦਾ ਫੈਸਲਾ, ਛਲੇ ਕਨਕ ਕਾਮਨੇ, ਮਨੁੱਖ ਛਲਿਆ ਜਾਂਦਾ ਕਨਕ ਕਾਮਨੇ। ਉਹ ਜੋ ਕਾਮਨਾ ਚੱਲਦੀ ਹੈ, ਧਨ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਪ੍ਰਭਤਾ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਮਾਣ ਵਡਿਆਈ ਪ੍ਰਤਿਸ਼ਠਾ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਪਦਾਰਥਾਂ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਖਾਣ ਪੀਣ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਫਿਰ ਵਕਤੀ ਤੌਰ 'ਤੇ ਆ ਕੇ ਰੁਕਦੀ ਹੈ ਇਸਤਰੀ ਦੀ ਕਾਮਨਾ, ਕਾਮਨੇ ਦੀ ਕਾਮਨਾ। ਤੋ ਇਸਤਰੀ ਦਾ ਨਾਂ ਕਾਮਨਾ ਪੈ ਜੋ ਹੈ ਕਾਮਨੇ ਹੀ ਪੈ ਗਿਆ, ਕਾਮਨਾ ਦੀ ਮਣੀ, ਔਰ ਪੁਰਸ਼ ਦਾ ਨਾਂ ਪੈ ਗਿਆ ਕਾਮਰਾਜ। ਕਿਤਨੀ ਵੀ ਸਰਕਲ ਦੇ 'ਚ ਘੁੰਮਦੀ ਰਹੇ ਇਸਤਰੀ ਦੀ ਵਾਸ਼ਨਾ, ਪੁਰਸ਼ 'ਤੇ ਰੁਕਦੀ ਹੈ। ਕਿਤਨੀ ਵੀ ਘੁੰਮਦੀ ਰਹੇ ਵਾਸ਼ਨਾ ਪੁਰਸ਼ ਦੀ ਸਰਕਲ ਦੇ 'ਚ, ਇਸਤਰੀ 'ਤੇ ਰੁਕਦੀ ਹੈ। ਪੁਰਖ ਮੈਂ ਨਾਰ, ਨਾਰ ਮੈਂ ਪੁਰਖਾ, ਬੂਝੋ ਬ੍ਰਹਮ ਗਿਆਨੀ। ਮਹਾਰਾਜ ਕਹਿੰਦੇ ਨੇ ਕਲਯੁਗ ਐਸਾ ਹੈ, ਬਸ ਕਾਮਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਹੋ ਕੇ ਜੀ ਰਹੇ ਨੇ, ਵਾਸ਼ਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਹੋ ਕੇ ਜੀ ਰਹੇ ਨੇ, ਭਾਵਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਨਹੀਂ, ਅਹੰਕਾਰ ਵਾਸ਼ਨਾ, ਲੋਭ ਵਾਸ਼ਨਾ, ਕਾਮ ਵਾਸ਼ਨਾ। ਅਗਰ ਮੰਦਰ ਮਸਜਿਦ ਗੁਰਦੁਆਰੇ ਦੇ 'ਚ ਲੈ ਆਈਏ, ਇਹ ਮਨੁੱਖ ਬਾਜ਼ਾਰ ਦੇ 'ਚ ਆਇਆ, ਫੈਕਟਰੀ ਦੇ 'ਚ ਆਇਆ, ਆਫਿਸ ਦੇ 'ਚ ਆਇਆ, ਮਾਰਕੀਟ ਦੇ 'ਚ ਆਇਆ, ਕਿਸੇ ਧਾਰਮਿਕ ਮੰਦਰ ਦੇ 'ਚ ਨਹੀਂ ਆਇਆ, ਕਿਸੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਨਹੀਂ ਆਇਆ। ਅਗਰ ਭਾਵਨਾ ਕਰਕੇ ਆਇਆ, ਭਰੋਸੇ ਕਰਕੇ ਆਇਆ, ਪ੍ਰਭੂ 'ਤੇ ਭਾਵਨਾ, ਹੋ ਸਕਦਾ ਅਗਰ ਭਾਵਨਾ ਨਾਲ ਬੈਠਾ ਤਾਂ ਇਹਦੀ ਦੁਕਾਨ ਵੀ ਮੰਦਰ ਬਣ ਜਾਏ। ਇਹ ਵੀ ਮੈਂ ਅਰਜ਼ ਕਰਦੇ ਹਾਂ, ਵਾਸ਼ਨਾ ਕਰਕੇ ਬੈਠਾ ਹੈ ਤਾਂ ਗੁਰਦੁਆਰਾ ਵੀ ਦੁਕਾਨ ਬਣ ਜਾਏਗਾ, ਮਾਰਕੀਟ ਬਣ ਜਾਏਗਾ, ਬਾਜ਼ਾਰ ਬਣ ਜਾਏਗਾ। ਬਾਜ਼ਾਰ ਦੀ ਹਲਚਲ, ਮਾਰਕੀਟ ਦੀ ਬੇਈਮਾਨੀ ਔਰ ਧੰਦੇ ਦੀ ਬੇਈਮਾਨੀ ਸਾਰੀ ਧਰਮ ਵਿੱਚ ਆ ਜਾਏਗੀ, ਕਿਉਂਕਿ ਵਾਸ਼ਨਾ। मलिन हो जाएगा धर्म। ये भी मैं अर्ज करते हैं, अगर धार्मिक कर्म में भावना वश ना होके कामना वश होके कर रहे हैं तो कीर्तन भी धंधा, कथा भी धंधा, मत्था टेकना भी धंधा, अखंड पाठ रखाना भी धंधा, पूजा पाठ रखाना भी धंधा। पर मैं भावना करके कर रहे हैं और भावना नाल मैं बाजार विच बैठा तो यकीन जानो दुकान भी हरि मंदिर बन जाएगा। खड्डी ते कपड़ा बुनद्या बुनद्या खपीर प्रभु नाल जुड़ जाता है। चेले रोकते ने हुण ते कपड़ा ना बनो, थानू लोकी ब्रह्म ज्ञानी कहते ने। कहिंदे जद मैं कपड़ा बुनदा सी उदों तुसी मैनू कदी नहीं रोकिया, क्योंकि कपड़े बुनना सिर्फ मेरी रोजी सी, मेरा धंधा सी। ते हुण ते मेरा धंधा ही धर्म बन गया, मैं ते भावना करके बैठ। हुण तुसी कहिंदे हो ना करो, हुण ते मेरा धंधा भी धर्म बन गया। भावना अधीन कर्म धंधे नू धर्म बना देंदे ने, वासना अधीन कर्म धर्म नू भी धंधा बना देंदे। महाराज कहिंदे ने इतनी कामना प्रधान धंधा ही धंधा चल रहा है, धर्म नहीं चल रहा। मनुख दे नाल धर्म नहीं चल रहा, धंधा चल रहा है, परिवार चल रहा है, धन संपदा चल रही है, प्रभुता चल रही है, मनुख दे नाल प्रभु नहीं चल रहा। यह सारा खुलासा धन गुरु ग्रंथ साहब जी महाराज की बाणी च जिस तरह है, तुच बुद्धि अनुसार थोड़ा जिहा मैं थोड़े सामने रखिया। भावना करके गुरुद्वारे आवना है, वासना करके कामना करके बाजार दे च जाना है, फैक्ट्री जाना है, ऑफिस दे च जाना है। पर जे इत्थे भी कामना करके आ गए फिर गुरुद्वारे नहीं आए, ते असी ते बकायदा अरदास करदे हां फलाने की यह मनोकामना, फलाने की यह मनोकामना। ते हुण सुन लो, काहू फल की इच्छा नहीं बाचे, केवल भगत कीर्तन संगराज। इत्थे ते सारियां कामनावां नूं परे सुट गया। किथे सुट के आईए, कबीर साधु को मिलने जाइए, साथ न लीजे कोई। जिथे जोड़े ला के आया ना, कामनावां उत्थे ला के थे आ। फिर प्रभु तेरी झोली आत्मक रस नाल भर देगा, आनंद नाल भर देगा। गुरु तेरी झोली दे च रब्बी गुण पा देगा। इस तरह दे जीवन दा ढंग सानू आ जाए तो मेहरज करा परिवार दे च बैठे हुए भी असी निरंकार दे च बैठे होवांगे, दृष्टि बदल जाएगी। मात पिता सुत बंधव भाई, नानक होआ पार ब्रह्म सहाई। हे पार ब्रह्म तू मेरा मददगार बनया। किधरे पुत्र बन गए, किधरे पिता बन गए, किधरे दादा बन गए, किधरे भरा बन के, किधरे भैन बन के। तू मेरा सहयोगी बने है, किधरे पति बन गए, किधरे पत्नी बन गए। परिवार निरंकार का रूप हो जाएगा, दृष्टि बदल गए। एक ढंग है कि परिवार भी हरि मंदिर बन जाता है, निरंकार का रूप है। एक ढंग है कि गुरुद्वारा भी संसार बन जाता है, मंदिर भी संसार बन जाता है। जितनी मैनू थोड़ी बहुत समझ सी ते जितना मैं खोल सकता सी, जिहड़े जिहड़े लफ्ज सतगुरु ने मैनू दिते मैं थोड़े सामने रखे ने। धन गुरु हर राय साहब जी महाराज थोड़ी भावना उजागर करे कीर्तन दे राही, कथा दे राही, इस पाठ दे राही। क्योंकि भावना उजागर हो जाती है तो जीवन च भगवान प्रगट हो जाता है, परमात्मा प्रगट हो जाता है। इस तरह की अवस्था साड़ी बने। सारियां दा बार बार धन्यवाद। बोल चुक दी शमा। वाहिगुरु,
2: वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।
3: सैभं गुरुप्रसाद बेसुमार अथा अगन अतोल ज्यों बुलावो त्यों नानक दास बोले। सन्मान योग गुरु रूप सत्संग जीओ, फतेह कबूल करनी। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह। बीज धरती दे जद बोधे तो एक दिन विच फलीभूत नहीं होंदा, समा लगदा है, वक्त लगदा है। लंबी चौड़ी यात्रा तो लंघ के बीज फुल बनदा है और फिर फल बनदा है। جیسے پھل پھل بندا ہے تو پھل اپنا روپ گوا دیندا ہے, پھل دا روپ نہیں رہندا. پادشاہ دی بانی دا فرمان, پھل کارن پھولی بنرائے, پھل پاکا تب پھول بلائے. بیج پھل بن گیا ہے, اگر اے پھل پھل ہونا چاہندا ہے تو پھل نو اپنی ہوند مٹانی پڑے گی, پھل پھل نہیں رہے گا. اور اگر بیج پھل ہونا چاہندا ہے تو بیج نو بھی اپنا روپ گوانا پڑے گا, اپنی ہوند مٹانی پڑے گی. بیج بن گیا ہے پھل, ہن اگر یہی پھل پھل ہونا چاہندا ہے تو بھل چھڑے گا, پھل مٹے گا. پھل کارن پھولی بن رائے, پھل پاکا تب پھول بلائے. گیانے کارن کرم اویاس, گیان بھیا تب کرم ناس. سارے دا سارا کرم کانڈ رہ جاندا ہے جد منک گیان دی شکھرتا نو چھو جاندی ہے. کرم کانڈی دا تے ہو سکدا ہے گیان کھنڈی دا آپس دے تال میل نہ بیٹھے, سمبند نہ جڑے. دھارمک دنیا دے جڑا یہ جھگڑا ہوندا ہے کئی دفعہ بیج دا پھل نال, پھل دا پھل نال. بیج اپنی ہوند نو قائم رکھنا چاہندا ہے, پھل اپنی ہوند نو قائم رکھنا چاہندا ہے, اور اس طریقے نال کی ہوندا ہے اس دا سنگرش ہو جاندا ہے جو پھل ہو گیا ہے, اگے لنگ گیا ہے اور تال میل نہیں بیٹھتا. بس یہ تھوڑا جہا خلاصہ میں تھوڑے سامنے رکھا. پہنچنا تے آنند تک ہے, یاترا شروع کرنی پے گی جپ تو. یہی لڑی وار اداس آپ جی کے سامنے وچار رکھ رہے ہیں. منزل آنند ہے, پراپتی آنند ہے. آنند ہوئے بنا جیون نو بالکل سکون نہیں ملنا, چاہے کچھ بھی جگت وچ مل جائے, دھن مل جائے, پربھتا مل جائے, پرتشٹھا مل جائے, جل جس مل جائے, پر جتنے چر تک آنند نہیں ملیا تے آنند دا ملنا ہی پرماتما دا ملنا ہے, تے پرماتما دا ملنا ہی آنند دا ملنا ہے. یاترا آرمب ہوئے گی جپ تو. یہی جپ ایک سٹیج تے پہنچ کے جاپ ہو جاندا ہے, شبد پرانا دے چلن لگ پیندے. دم دم سدا سمال دا, دم نہ برتھا جائے. جد کے آرمبتا ہوئی سی رسنا نام جپو تب متھیے ان بد امرت پاؤ. آرمبتا تے اتھوں ہوئی سی, ایک دو جی بو لکھ ہوئے, لکھ ہوئے لکھویس, لکھ لکھ گیڑا آخیے ایک نام جگدیس. اے ترا پت پوڑیاں, تے پوڑیاں نے. اور اگر پوڑیاں تے کوئی اوپر چڑھے گا تو پہلی پوڑی تے چھڑنی پائے گی, پھر دوسری تے, اور اوپر چڑھ دے تو جس تے کھڑا اس نے تے چھوڑنی پائے گی. ایک نیم ہے, ایک ایشوری نیم ہے. جپ جاپ ہو جاندا ہے, جبکہ جپ آرمب ہویا سی گاویے سنیے من رکھیے بھاؤ, من وچ بھروسہ رکھ کے رسنا نال جپنا آرمب کر. سمجھ لو اوہی یاترا تے چل رہا ہے جو جپ رہا ہے, باقی نہیں. باقی سب یاترا دی تیاری پہ کر دن, چاہے 50 سال تو بھی اگر گردوارے آ رہے ہیں تے جپ آرمب نہیں تو بس یہ رستہ پوچھ دے پے نے, تیاری پہ کر دے نے, چلے کوئی نہیں. اور ایسا بھی ہو جاندہ ہے کئیاں دی ساری زندگی تیاری چی لنگ جاندی ہے, چل دے ایک قدم بھی کوئی نہیں. پوچھت ہے پتھک تے مارگ نہ دھرے پگ, پریتم کے دیس کیسے باطن سے جائی گئے. آیا ہے گردوارے اور شاید سوچ سمجھ بھی مل گئی, کیونکہ گردوارے آن دا مدہ بھی اتنا ہی ہے. گرو دوارے ہوئے سو جی پائے, سوج سمجھ لین لئی اتھے آنا ہے, مارگ دی پہچان کرنی ہے, مارگ دے اتے چلن دی پریرنا لینی ہے. جو چل پیا یاترا آرمب ہو گئی, تے چلنا کہ جس نے جپنا آرمب کر دیتا, تے جپنا کیویں گاویے سنیے من رکھیے با رسنا اس دی گائن کرن لگ پوے واہگرو واہگرو, تے کنا نال او سنے اندروں اس دا بھروسہ بھی ہوے کہ ہے پرماتما ہے. اے شرط کیوں لائیے جو انہ اکھاں نال دکھائی نہ دے وے اور جو اندریاں دی پہنچ تو پرے ہوے اس تے وشواس کرنا کوئی سوکھی کھیڈ نہیں ہے. انج کہہ لو کوئی ہزاراں چ ایک دو منک ہون گے جنہاں دا پورا وشواس بجے ہوے, باقی سب انکاری نے. مندر مسجد گردواریاں دی پیڑ نو ویکھ کے کدھر یہ اندازہ نہ لا لینا ہے کہ ساری دنیا دھارمک ہے. دو شبد برداشت کر لینا, بہو گنتی دے مسجد دے بھی ادھارمک بیٹھے ہوندے نے, بہو گنتی دے مسجد جو ہے مندراں دے بھی ادھارمک بیٹھے ہوندے نے, اور بہو گنتی چ گردواریاں چ بھی وہی ہوندے نے جو چل دے کوئی نہیں, جنہاں دا وشواس ٹوٹے ہویا ہے, بھروسہ کوئی نہیں. کیونکہ بھروسہ بج جائے تو مہاراج کہنے جان کے ہردے وشواس پرب آیا تت گیان تس من پرگٹ آیا. اتھے تے کھیڈ کچھ ہور ہو جاندی ہے, اتھے تے جپ جاپ ہو جائے گا اگر بھروسہ بج گیا, اتھے تے شبد پرانا دے شرم جائے گا. ایک شبد میرے پران بست ہیں بہڑ جنم نہ, یہ خلاصہ داس نے آپ جی دے سامنے کیتا سی کہ رسنا جو جپدی وہ پرانا چ کس طرح وس جاتا ہے. پورن خلاصہ آپ جی دے سامنے رکھیا سی, جپ جاپ ہو جاتا ہے یہی جاپ بیراگ ہو جاتا ہے, جگت نالوں بالکل توڑ کے رکھ دیندا ہے. اس طرح دا منک ہوے گا پروار دچ بالکل ٹوٹیا ہویا, ہوے گا سنسار دچ بالکل ٹوٹیا ہویا, بالکل نرلیپ ہو جائے گا, لپائے مان نہیں ہوے گا. جس طرح ایک پکے ناریل دے ثبوت دئیے, پکا ناریل اس دی گری خول دے اندر ہے پر خول نالو سمبند توڑ بیٹھی ہے تے خول دے اندر پر ہوں کوئی خول نال رشتہ نہیں ہے, اوپر جڑا خول ہے اس نال کوئی رشتہ نہیں ہے, ٹوٹ گئی ہے تے پروار نال, ہے تے پروار دچ کوئی گوڑا رشتہ نہیں رہ گیا, ہے تے سنسار دچ کوئی بہت گوڑا رشتہ نہیں رہ گیا, ہے تے ادے خول دے اندر پر خول دے نال کوئی سمبند نہیں رہ گیا, ہے تے جے شریر دے وچ پر شریر نال کوئی بہت گہرا رشتہ نہیں رہ گیا. اس طرح دا منک سنسار دچ ہو کے بھی سنسار دچ نہیں ہوندا. یہی تے ترپتا جی دا گلا سی, پتر نانک تو گھر دچ بھی ہونا ہے تے انج پرتیت ہوندا جویں نہیں ہے, یہی تے ترپتا دا گلا سی. تو پروار دے بھی آنا ہے تو اس طرح آنا جی میں نہیں ہے, سانو خوشی نہیں آتی. جد تو نہیں آتا تیری یاد تڑپا دی ہے, پر جد تو پروار دے ہونا ہے تو اس طرح آنا جی میں نہیں ہے, تا بھی من دکھی آتا ہے. واقعی اس طرح دا منک سنسار دے ہو کے بھی سنسار دے نہیں آتا. ابھیاس دے ایک مارگ آمد ہے, جپ جاپ بن جاندا ہے, جاپ بیراگ بن جاندا ہے. اسے نو کہندے نے سناتن مت دی سنیاس, اور کلگی دھر بھی کہندے نے سنیاسی ہوئے بنا تے پرم پد دی پراپتی نہیں. پر کس طرح دا سنیاسی؟ رے من ایسو کر سنیاسا, شبد تسی بہت سنیا ہوئے گا اور بڑے آنو کنٹھ بھی ہوئے گا. رے من ایسو کر سنیاسا, من سے سدن سبے کر سمجھو من ہی ماہیں اداسا. اتنی غلطی سپشٹ ہو گئی کہ کلگی دھر نے بھی قبول کر لیا کہ سنیاسی ہوئے بنا پرم پد دی پراپتی نہیں ہے. अकाल पुरख की प्राप्ति नहीं है। तो सन्यासी कौन आंदा है? उदासी ही सन्यासी आंदा, दूसरा नहीं आंदा। मन ही माय उदासा, जो उदास नहीं उत्थे सन्यास कादा। उदासी ते सन्यासी बिरति दोवें कठियां जुड़िया हुई ने। उदास मनुख सन्यास नु ग्रहण कर ही लैंदा है। उदास उदास मनुख लई यह जीवन असार प्रतीत आंदा है। गुरु नानक देव जी महाराज ने भी ऐसा कहा, जिस दर कारण फिरा उदासी सो दर कोई आए कहे। गुरबाणी की व्याख्या गुरबाणी कर दी ताकि मैं थोड़े अंदर कोई फिजूल का तर्क ना पैदा हो जाए। और कई दफा हैरानगी भी आती है, जो इस मंजिल दे राही भी नहीं, सूझ भी नहीं, समझ भी नहीं, वह भी अपनी राय देंदे ने, हैरानगी आती है। और गजब की गल है कि धार्मिक दुनिया विच उन्हां लोकां ने बहुत बड़ा नुकसान किया है जो इस मार्ग के पांदी भी नहीं, इस मार्ग का कोई अनुभव भी नहीं, लेकिन राय देंदे ने अपनी अपनी राय देंदे ने। बड़ी कीमती राय कहिंदे ने साडी, इह बिल्कुल सही है। खैर मुख्तसर जो है मैं अर्ज करां, सन्यासी ते उदासी बिरती दोवें कठियां ने। उदासी सन्यासी हुंदा है लाजमी। धन गुरु नानक देव जी महाराज कहिंदे ने, जिस दर कारण फिरां उदासी सो दर कोई आए कहे। संसार तो उदास होके मैं जिस दर की तलाश कर रहा, कोई मैनू दसे वो दर किथे है। उस परमात्मा का वासा किथे है? उदास होके मैं जो है तलाश कर रहा। गुरु नानक देव जी महाराज के वड्डे साहिबजादे सिर्फ सिख जगत विच इतना ही किंतु परंतु है कि उन्होंने गुरु नानक दी एक दो थावां ते वचन नहीं मनिया, हुक्म अदूली कीती। लेकिन इतनी गल स्पष्ट है कि यह जन्म तो पुरुष सन्यासी सी, उदास सी। इसने जो पंथ नूं भी बनाया जिहड़ा पंथ उदासी पंथ, उदास जन्म तो ही उदासी सी। गुरु प्रताप सूरज दे ते ऐसा लिखा है, कन्न भी पाटे हुए सन जन्म दे समय। प्रोता ने कह दिता है ते कोई महा जोगी है, कोई महा ऋषि है। और वाकई इतने वड्डे ऋषि दे घर किसे ऋषि नहीं आना सी, और किसने आना सी। जन्म तो ही उदास, और गालबन गुरु गोबिंद सिंह जी महाराज तक यही उदासी नानक पंथ का बहुत वड्डे पदर ते सारे भारत विच प्रचार करते रहे, काबल कंधार विच भी। अज भी जो काबल कंधार दे सिखी है, गालबन 1 लाख के करीब सिंह ने, काबल गजनी जलालाबाद खोस्त हरात कंधार बहुत सारे गुरुद्वारे ने, बड़े वड्डे वड्डे शानदार, वो जो सिखी है उदासियां भी फैलाई हुई, उन्हां दा प्रचार सी, उन्हां दे धूने भी बने हुए ने। बाबा श्री चंद दे 5-7 गुरुद्वारे बने हुए ने, उन्हूं श्री चंद दी धर्मशाल कहिंदे ने, बाबा श्री चंद दी धर्मशाल। फ्रंटियर दे च भी काफी सन, ते लहिंदा पंजाब जो लाहौर तो परे दा पंजाब सी, इत्थे भी उदासियां दे डेरे बहुत ज्यादा सन। फिर जगन्नाथपुरी रामेश्वरम ये 8-8 तीर्थां दे उत्ते जिहड़े अस्थान सन, ये भी उदासियां दे सन। गुरु ग्रंथ साहब का प्रकाश करके गुरु नानक पंथ का यह प्रचार करते सन, ये भी मैं अर्ज कर देना। यह सिख जगत के आदि मिशनरी सन, पहले मिशनरी, इन्होंने ही प्रचार किया। अकाली लहर तो पहले ननकाणा साहब होर सारे वड्डे वड्डे अस्थान इन्हां कोल ही सन। बदकिस्मती ऐसी हुई कि सिर्फ 2% उदासी भ्रष्ट हो गए, 2%, 98 ठीक सन, 2% हंकारी हो गए, 2% विकारी भी हो गए। उन्हां 2% उदासियां नूं देख के जो भ्रष्ट होए सन, एक लहर चली कि गुरुद्वारे इन्हां को ले लईए। حالانکہ اے اداسی سویرے گرو گرنتھ صاحب دی کتھا کردے سن، دوپہرے دسم گرنتھ دی کتھا کردے سن، اور شام نو رات دے سمے گرو پرتاپ سورج دی کتھا کردے سن. تین طرح دی کتھا ہوندی سی. میرا بھی بچپنا ہے پر اس زمانے دی گلاں اس بچپن دی مینوں یاد نے اپنے بچپن دی. تین ٹائم کتھا ہوندی سی داس دے علاقے فرنٹیئر دے، سویرے گرو گرنتھ صاحب دی، دوپہرے دسم گرنتھ دی جے دے کول وقت ہے آپ دے سو، شامی گرو پرتاپ سورج دی. یہ اتہاسک کتھا ہوندی سی رات نو. دوپہرے دسم گرنتھ دی جو وقت کڑ سکدے نے تے گرو گوبند سنگھ جی مہاراج دی بانی نو سمجھنا چاہندے نے وہ آ کے سمجھن. یہ تین کتھاواں اج بھی حضور صاحب آندیاں نے، سویرے گرو گرنتھ صاحب دی، دوپہر نو دسم گرنتھ دی، شام نو گرو پرتاپ سورج دی. یہ استھان وی اداسیاں کول سی. یہ بھی میں عرض کردے ہیں، महंत नारायण दास जिस दे कुल ननकाणा साहब सी ते भ्रष्ट हो गया सी, और भ्रष्ट होया कुछ अंग्रेजा दी चाल नाल. उन्होंने देखा केंद्रीय अस्थान है और सारा सिख जुड़िया होया है, इस मंत नूं काबू करिए, मुट्ठी च लईए, जैसे हकूमतां आम कर दियां ने. तो 2% महंत भ्रष्ट हो गए. لہر چلی سکھاں چ، روس پیدا ہویا ہے، برشت ہوئے نے. اسی سارے گردوارے کھولے نہ کو تمام لے لے بھئی، اسی آپ پرچار کران گے. پتہ سہجے سہجے کی ہویا، گرو گرنتھ صاحب دی کتھا بند ہوئی، دسم گرنتھ دی کتھا بند ہوئی، گرو پرتاپ سورج دی کتھا بھی بند ہوئی. ٹاواں ٹاواں تھاواں تے رہ گئی، نہ مشنری رہے نہ انہاں تینا مہان گرنتھاں دی کتھا کرن والے کتھاکار رہے. پہلے جتھے قریباً قریباً ہر ہندو گھرانے چ ایک بچہ سنگھ سجدہ سی، انہاں نوں اسی سجداری کہندے سی، جڑا ایک بچہ سنگھ سجا لو. سجداری، کیساداری، سجداری دو طرح دی سکھی سی. سکھی ود رہی سی اداسیاں کر کے اور نرملیاں کر کے، انہ دوواں کول استھان سن. گردوارا ایکٹ بنیا اور اسی ایک گردوارے انہاں کول لے لے دینے پہ، قانون بن گیا. اور اے لہر اکالیاں نے جیت لئی، بڑی خوشی منائی قوم نے، گردوارے سڈے کول آ گئے. اور ہن کون دسے دھارمک استھان تے چلانا چلانے سن دھارم دے گیانیاں نے، وپاری ود تو ود انتظام کر سکدا چلا نہیں سکدا، سنساری ود تو ود انتظام کر سکدا چلا نہیں سکدا. دھرم مندر نو تے کوئی دھارمک برتی دی سوج بوجھ رکھن والا ہی چلاوے گا. یہ سارے اسی کٹ دیتے، نرملے بھی اداسی بھی. ہویا کہ 50 سالاں چ اسی اتھے پہنچ گئے کہ قریباً قریباً ادھی دنیا دے پربندکاں دے اپنے بچے پدت، انہاں نوں بھی سکھی سروپ نہ دے سکے اور پربندک خود بھی سکھ نہ رہ سکے. جگت نوں امرت چھکانا سی، خود شرابی ہو گئے. یہی الزام نرین داس تے سی، شراب پیندا ہے نرین داس، شراب پیندا ہے. ایدے کول گردوارا لے لو، ٹھیک ہے غلط سی، پر سلسلہ بعد وچ کی ہویا ہے، کوئی ترقی نہ ہوئی. جتنے 68 تیرتھاں دے اتے اداسیاں دے استھان سن، وہ سہجے سہجے مٹھ بند ہو گئے. اور اتھے نانک پنتھ دا پرچار ہوندا سی، ماڑی موٹیاں تھوڑیاں یادگاراں رہ گئیں، ہن ہیں نہیں. جگنناتھ پوری دے وچ وی گردوارا سی، مندر دے سامنے گرو نانک دی بانی گونجدی سی. رامیشورم دے وچ وی گردوارا سی، لنکا تو اتھوں ہی جاندے نے. اور صرف اداسی سن جو اج چھوٹی جیاں معمولی جیاں یادگار رہ گئی ہے. باقی تمام تیرتھاں تے وی سن، بالکل نام ماتر ہن گلاں رہ گئیاں نے. حالانکہ اس ڈھنگ دے نال سلسلہ چلا رہندا، جتھے تک میں ات کتھنی نہیں کردا، بھارت دی 80% آبادی سکھ ہونی سی جس ڈھنگ نال چل رہا سی. سدگرو نے کہا سی نا، غریب دا منہ گرو کی گولک ہے، उदासी इस तरह करते सन। एक तो धर्म का प्रचार करते सन, नाले इलाज भी करते सन, जड़ी बूटी का भी ज्ञान रखते सन, दूजा लोड़वंदा की लोड़ भी पूरी करते सन। तुसी की वध रही सी, बदकिस्मती हुई, धार्मिक स्थान आ गए उन्हां दे हत्थां जो बिल्कुल कोरे राजनीतिक, ते फिर इलेक्शन नाल चोण होनी है। हुण इलेक्शन नाल चोण होनी तो दो धड़े ते आपस च बन जाणगे, हर शहर दे च बन जाणगे, कम से कम सिख दो धड़ियां ते तकसीम होणगे। इलेक्शन जो होना है पार्टियां दो ते बनणगियां, ते एक दफा सिखां नूं दो हिस्सियां च वंड देईए ते इन्हां नूं दस हिस्सियां च वंडदिआं की देर लगदी है, इन्हां नूं तीह हिस्सियां दे च वंडदिआं की देर लगदी है। सिख वंडे गए, कमजोर होए, इसे ही कमजोरी तो लाभ उठाया राधा स्वामिया ने, निरंकारिया ने, और उन्होंने शह भी मिल गए, उन्होंने गुरु ग्रंथ साहब के मुकाबले ते गुरु भी खड़े कर दिते। जे सिख सिर्फ प्रधान दे नां ते सिकत्तर दे नां ते दो तीन चार पार्टियां तकसीम हो सकते ने, तो आपां गुरु दे नाम ते भी इन्हां नूं तकसीम कर दईए। नामधारियां दा गुरु बन गया, राधा स्वामियां दा बन गया, निरंकारियां दा बन गया, और जितने पंजाब दे डेरे ने भावे इन्होंने अपने उपर गुरु की मोहर नहीं लाई, करीबन करीबन ये अपनियां गदियां ही ला के बैठे ने, यह भी मैं अर्ज कर दिया। और इस तरह की होया, पंथ मर्यादा ते संत मर्यादा टकरा गई, हर संत की अपनी मर्यादा हो गई ते पंथ की अपनी, संत पंथ की मर्यादा नाल सहमत ना हो, कोई भी नहीं सहमत, ये भी मैरिज करते हैं। अपनी अपनी मर्यादा, एक ते है ना अकाल तख्त की बिल्डिंग नू गिराना, दुष्टपना एक जाबराना कम, एक है अकाल तख्त की मर्यादा नू भंग करना, उन्हों गिराना, ये दो तरह की गिरावट होंदी है। एक होंदा है अकाल तख्त के आकार नू गिराना, एक होंदा है अकाल तख्त की विचार नू गिराना। अगर वह घातक ने, दुष्ट ने, जो अकाल तख्त के आकार नूं मिटाना चाहते ने, तो वह कौन हो गए जो विचार नूं मिटाना चाहते ने? पर हुण कौन सोचे? सोच विचार वाली गल नहीं रही, सोच विचार का सिलसिला नहीं रही। कौमी दर्द के नाते मैं थां थां ते एक निक्की जी आवाज थोड़े सामने रख देना, पंथ की मर्यादा नाल ही जिंदा रहेगा, वरना नहीं रह सकेगा, क्योंकि संत ते कम से कम हजारा ने, फिर ते हजारा तरह की मर्यादा हो जाएगी, कौम फेरू फेरू हो जाएगी। चाहिदा ते ऐसा सी संत पंथ नाल सहमत आउंदा, अज दा संत पंथ नाल सहमत ना होया, कोई भी सहमत नहीं, कोई भी संत पंथ की मर्यादा नाल सहमत नहीं है। और कोई भी संत अपने स्थान नूं गुरुद्वारा कहला के राजी नहीं। ये आश्रम है, ये डेरा है, ये ठाठ है, ये गुरुद्वारा नहीं है। मैं छोटी जी जबान नाल वड्डी गल पे करदा, और ये तमाम नाम ऐसे ने अपने इजाद कीते हुए ने, वरना पुराना नाम तो यही सी गुरुद्वारा। गुरुद्वारियां दा नाम गुरुद्वारा मिटा के होर नाम भी धार्मिक सतलां नूं दिते गए, और इस तरह दसण की कोशिश की गई कि साडा अपना स्थान इत्थे साडी मर्यादा चलेगी, पंथ की नहीं, गुरु की नहीं। विचार करके गुरु सन गुरु ग्रंथ जी, और आकार करके गुरु सी गुरु पंथ। ते जे पंथ की मर्यादा नहीं मननी, तो एक गल स्पष्ट हो गई, गुरु के आकार तो इनकारी होए, अज गुरु दे आकार तो इनकारी, कल विचार तो भी इनकारी, देर की लगनी है। कोई आकार नूं मिटांदा है, कोई विचार नूं मिटांदा है। खैर ए ते में विचकार जो है गल आ गई, घाटे च रहे हां असी इस ढंग दा तौर तरीका बना के। जदों मैं अखीर मई दे महीने च विदेश दी यात्रा लई देश तो रवाना होया सी, बाबा हरबंस सिंह जी दिल्ली च मैनु मिले, गुरुद्वारा सीसगंज साहब की सेवा करा रहे ने, दास नाल काफी प्यार करते ने। मैनु कहन लगे बहुत वड्डा खून खराबा होया सी, जद 2% महंत भ्रष्ट होए सन ते सी उन्हां कोल गुरुद्वारे लै, खून खराबा होया सी। بہت شہیدیاں پا گئے، بہت مارے گئے، مینوں کہن لگے ہوں انہاں